229 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौरतिथी 3 श्रावण, शके 1948 अर्थात 25 जुलै 2026. FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. श्रोतेहो, सकाळचे 5:56 झाली आहेत. मंगलवाद्यानं आमच्या प्रथम प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:05 आषाढी एकादशी पंढरपूर महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून संक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: तर प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश.
1: Thank you.

0: वारकऱ्याला पंढरी. श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी.

यावर्षी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटर पेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली, पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बाराबलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांडी

0: वेळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
4: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडची डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. अतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही 1 महिन्यामध्ये 2 पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसतो.
3: संत चोखोवा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
5: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, माऊली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो, त्या पासेसवरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पासवरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला, त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट, ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते QR कोड आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडल्या जाईल. पालख्याच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या वारीची तयारी 2 महिने अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच या वर्षी सुद्धा

0: शितवारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
2: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला माते समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
5: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणीपुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्याने घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकरमार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25-28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेड दर्शनरांगेमध्ये देण्यात जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या, 7-8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं चक्कर मारणं एवढं काय सोपं होत नाही, त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10-11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंतचा कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
6: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस, आजचा दिवस कसा आहे, पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी, सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो, काय करावी साधने फळ अवघेची येणे, त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ, माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी, तमाम जनतेसाठी, देशामध्ये

महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे. आणि आपली सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे, त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत. आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, आयसीयू बेड्स केलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती

0: आता प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
1: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे. अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक राहायला वर दिलाय धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पायी पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते. आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
0: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त संयम सेवा सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
2: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि न थांबता न लाजता न घाबरता न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे. आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
0: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
3: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इसबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्राला लागलेली तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावंय. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं. मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इसबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा

0: च्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्या पर्यंत माझी पिढी 17 पर्यंत चालू आहे, पुढे चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमाची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा, करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी. हीच संतांची शिकवण, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या वालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुदकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
5: श्रोते हो, आत्ताच आपण आषाढी एकादशी पंढरपूर महापूजा सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. मध्यमलहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूया वारी देवशयनी आषाढी एकादशी याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे विचार.

वारी देवशयनी आषाढी एकादशी। नमस्कार श्रोते हो, रामकृष्ण हरी। भारतीय संस्कृतीत प्रत्येक एकादशीचे महत्त्व आहे, परंतु आषाढ शुक्ल एकादशीला विशेष स्थान प्राप्त झाले आहे। हीच ती देवशयनी एकादशी। या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत प्रवेश करतात अशी पुराण परंपरा सांगते। ही निद्रा आळसाची नसून सृष्टीच्या संतुलनाची, चिंतनाची आणि विश्वव्यवस्थेची आहे। याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, म्हणून भारतीय संतांनी या काळाला साधना, नामस्मरण, दया, क्षमा आणि आत्मशुद्धीचा कालखंड मानले आहे। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। याचा अर्थ, जे भक्त अखंड श्रद्धेने माझे चिंतन करतात त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो। आषाढी एकादशी हा याच विश्वासाचा उत्सव आहे। पुढे गीतेत भगवान सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमव साधयेत, मनुष्याने स्वतः स्वतःचा उद्धार करावा, मन जिंकले तर जीवन जिंकले। म्हणूनच उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तो विकारांचा त्याग आहे। पंढरपूरचा विठ्ठल हा भक्तवत्सल आहे। पुंडलिकाच्या मातृपितृसेवेने प्रसन्न होऊन तो विटेवर उभा राहिला, म्हणून वारकरी संप्रदायात सेवा हीच सर्वोच्च भक्ती मानली जाते। विठ्ठलाला राजवैभवापेक्षा प्रेमाचा घास, करुणेचा भाव आणि नामाचा गजर अधिक प्रिय आहे।

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम घडविला आहे. माऊली सांगतात की परमेश्वर बाहेर शोधण्यापेक्षा अंतःकरण शुद्ध केले तर तो स्वतः अनुभवास येतो. नामस्मरणाने चित्त निर्मळ होते आणि तिथेच विठ्ठलाचे दर्शन घडते. संत नामदेव महाराज म्हणतात, भावे भक्ती करावी अंतरी ठेवावा हरी. नामदेव महाराजांच्या भक्तीत कर्मकांडापेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे. विठ्ठल हा भावाचा भुकेला आहे. संत तुकाराम महाराजांचा संदेश तर आजही समाजाला

0: नामदेव महाराजांच्या भक्तीत कर्मकांडापेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे. विठ्ठल हा भावाचा भुकेला आहे. संत तुकाराम महाराजांचा संदेश तर आजही समाजाला दिशा देतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी पक्षीही सुस्वरे आळविती, या अभंगातून त्यांनी संपूर्ण सृष्टीशी एक नाते जोडले आहे. भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नव्हे तर निसर्ग, माणूस आणि सृष्टीवरसुद्धा प्रेम करणे. संत एकनाथ महाराजांनी सांगितले की दया, क्षमा, सत्य आणि परोपकार या गुणाशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की विठ्ठलाला जातीचा अभिमान नाही, त्याला भक्तीचा अभिमान आहे. संत कबीर म्हणतात, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सिंचे सो घडा, ऋतू आहे फल होय. साधनेत घाई नसते, योग्य काळ आला की भक्तीचे फळ नक्कीच मिळते. आणखी एका दोह्यात संत कबीर म्हणतात, जहा दया वहा धर्म है, जहा लोभ वहा पाप, जहा क्षमा वहा आप. जिथे दया आणि जिथे धर्म आहे तिथेच क्षमा आहे, तिथेच परमेश्वराचा निवास आहे. आषाढीची वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही.
1: श्रुतीहो विचारशलका या कार्यक्रमात आज आपण वारी देवशयनी आषाढी एकादशी याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांची विचार ऐकले. एकाच भावनेने चालतात, तेथे कोणी मोठा नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळ्यातील चारा पोषण व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, पावसाळ्यात चारा व पोषण व्यवस्थापन. पावसाळा म्हणजे हिरव्या चाऱ्याचा संगम. अनेक पशुपालकांना वाटतं की हिरवा चारा भरपूर मिळत असल्यामुळे जनावरांच्या पोषणाची समस्या संपली. मात्र केवळ हिरवा चारा म्हणजे संतुलित आहार नव्हे. योग्य चारा व पोषण व्यवस्थापन केल्यासच दूध उत्पादन, जनावरांचे आरोग्य आणि प्रजननक्षमता चांगली राहते. पावसाळ्यात उपलब्ध होणारा हिरवा चारा कोवळा आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला असतो. असा चारा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दिल्यास अपचन, पोट फुगणे, पातळ शेण पडणे किंवा रवंथ कमी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जनावरांना केवळ हिरवा चारा न देता त्यासोबतच कोरडा चारा आणि संतुलित पशुखाद्य देणं आवश्यक आहे. यामुळे पाचनक्रिया सुरळीत राहते आणि दूध उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. दुधाळ जनावरांना त्यांच्या दूध उत्पादनानुसार संतुलित पशुखाद्य द्यावे. यासोबतच खनिज मिश्रण आणि साधे मीठ हे नियमितपणे योग्य प्रमाणात द्यावे. कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म खनिजे जनावरांच्या आरोग्यासाठी, प्रजननासाठी आणि दूध उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक असतात. पावसाळ्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बुरशीयुक्त किंवा कुजलेला चारा जनावरांना अजिबात खाऊ घालू नये. अशा चाऱ्यामध्ये विषारी घटक तयार होऊ शकतात, ज्यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते, दूध उत्पादन घटते.

0: आणि काही वेळा गंभीर विषबाधाही होऊ शकते. म्हणून चारा नेहमी स्वच्छ, ताजा आणि योग्य प्रकारे साठवून ठेवावा. पावसाळा हा चारा साठवणुकीसाठी सर्वोत्तम काळ आहे. अतिरिक्त हिरव्या चाऱ्यापासून मुरघास किंवा वाळलेला चारा तयार करून ठेवावा. यामुळे उन्हाळ्यात किंवा दुष्काळाच्या काळात दर्जेदार चारा उपलब्ध होतो आणि चाऱ्याचा खर्चही कमी होतो. जनावरांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी दिवसभर उपलब्ध असावे. दुधामध्ये सुमारे 85% पाणी असते, त्यामुळे पाणी कमी मिळाल्यास जनावरे कमी चारा खातात आणि याचा दूध उत्पादनावर त्वरित परिणाम दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रत्येक जनावराची गरज वेगळी असते. दूध देणारी जनावरे, गाभण जनावरे, वाढीस लागलेल्या कालवडी आणि बैल यांचा आहार त्यांचे वजन, वय आणि उत्पादनानुसार ठरवावा. आवश्यक असल्यास नजीकच्या पशुवैद्यक अधिकारी किंवा पशुपोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा, हिरवा चारा, कोरडा चारा, संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी या 5 गोष्टींचा योग्य समतोल राखल्यास पावसाळ्यात जनावरे निरोगी राहतात, दूध उत्पादन वाढते आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर ठरते.
1: गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे, तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
3: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
2: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
3: IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या

0: सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशावर आणि धातूंवर, त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जात.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
4: परिसर.

0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास

0: कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, याचबरोबर परिसर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:55 होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमध्ये बातम्या. आपण त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो, सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग हा आषाढी विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात आषाढी एकादशी याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:45 भावधारा हा भावगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेव, सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:35 उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील काही निवडक रचना आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, सकाळी 11:05 स्वररहरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 ते 3:10 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता आमच्या द्वितीय सभेला आरंभ होईल. सभेच्या सुरुवातीला नादब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 5:30 युवावाणी, 6:30 संस्कृत कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहो, 7:15 वृत्तविशेष आपण ऐकू शकाल. 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात शंखी गोगलगाईची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, रात्री 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही सहक्षेपित करू. असे असतील आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

0: आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 024-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
0: .9 meters अर्थातच 1305 kHz यासह 102 MHz FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
3: 229 meters अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाले आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि NTA यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. नीट प्रकरणी सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालय निश्चित. पेपरफुटी प्रकरणी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. NTAतल्या 47 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा. धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. आता सविस्तर बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना केली. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेलाही सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं निश्चित केली आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी SV पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये काल 2 तास चर्चा झाली. आज चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कालच्या चर्चेत CJPच्या प्रतिनिधींनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री JP नड्डा यांनी दिली. ते म्हणाले,
1: सुहागपूर्ण वातावरण में हूँ और कई दृष्टि से सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 मानसिक और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा भाव है. हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे.
0: पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणीप्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना

0: 1 कोटी रुपये आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं सांगितलं. यापैकी 2 मागण्यांवर सरकार अनुकूल असल्याची माहितीही दास यांनी दिली. पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषींवर अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अशा प्रकरणात 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक आणि कायदेशीर तरतुदी असलेलं हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA मध्ये कार्यरत 47 अधिकारी कर्मचाऱ्यांना काल पदमुक्त करण्यात आलं. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीनं कार्यरत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांचा गदारोळ कालही कायम होता, त्यामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग 5व्या दिवशी बाधित झालं. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या 56,00,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आषाढी एकादशीचा सोहळा आज साजरा होत आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती माने यांनी मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळवला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसंच विविध दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यात पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा ही मागणी पांडुरंगाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा. पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा.
0: यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची दर्शन रांग 25 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 100% नागरिकांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा काल पंढरपूर इथं समारोप झाला. मुख्यमंत्र्यांनी काल पंढरपूर इथं कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातही मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं. AI आधारित हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल महापूजा करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीनं अनेक दिंड्या मंदिर परिसरात दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आणि साहित्यिक संवाद कार्यक्रमात बोलत होते. या केंद्राबाबत माहिती देताना सामंत म्हणाले,
2: मुलांना वाचण्यासाठी आवश्यक ते ग्रंथालय चांगल्या पद्धतीने निर्माण केलं पाहिजे.

0: पुस्तकं चांगली आणली पाहिजेत, लेखनाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, कवितांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. हे माध्यम जे आहे हे जिल्हा मराठी विकास केंद्राकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीचा समन्वय ठेवणारा आमचा मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि म्हणून त्याच्यावर ही अतिशय महत्वाची जबाबदारी भविष्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही देणार आहोत.
1: ऑरिक सिटी सभागृहात उद्योग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सामंत यांनी काल जाणून घेतल्या. विविध उद्योजकांची बैठक घेऊन सामंत यांनी काल संवाद साधून प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. प्रशासनानं लोकाभिमुख गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. आयटीआय संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याची सूचनाही जी श्रीकांत यांनी दिली. परभणी जिंतूर इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान पार पडलं. पालकमंत्री मेघना साकोरी बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव जिल्ह्यात सध्या 10% पाणीसाठा शिल्लक असून 75% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 276 mm पाऊस कळंब तालुक्यात तर सर्वात कमी 107 mm पाऊस लोहारा तालुक्यात नोंदल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचा 10 kg 780 g गांजा जप्त करण्यात आला. यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताच्या झंडूकुमार यानं पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात 190 kg वजन उचलून कांस्य पदक पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं आता उसंत घेतली आहे, मात्र जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सुमारे 82,600 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे, त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 66,153 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची महापूजा. धाराशिवचं मानव दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
2: मध्यम लहरी 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रुतेहो, सकाळचे 7:22 होत आहेत. श्रुतेहो, एक निवेदन आहे का?
3: आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार, तसेच कलारसिक यांना सुद्धा सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. याचप्रमाणे यावर्षीसुद्धा राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सृजनशीलता त्यांच्यातले गुण वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सबंध महाराष्ट्रामध्ये बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेने आपला शाळेचा रजिस्ट्रेशन दिलेल्या वेबसाईटवर करावायचा आहे. या ठिकाणी www.msbac.ac.in या संकेतस्थळावर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करावायचे आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये बसता येईल. या स्पर्धेची फीस आहे 20 रुपये. 8 ऑगस्ट रोजी सबंध शाळेतील ज्या शाळेने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच शाळेमध्ये परीक्षा केंद्र दिलं जाईल. शाळेतील कला शिक्षक किंवा संबंधित शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना त्या दिवशी 11x15 इंच या आकाराचा ड्रॉइंग पेपर पुरवतील आणि विद्यार्थ्याकडून दिलेल्या प्रश्नपत्रिकेनुसार जे काही 4 विषय येतील 3 विषय येतील त्या विषयावर चित्र काढून रंगून घ्यावायचं आहे. पहिल्यांदाच बालचित्रकला स्पर्धा याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन होत आहे आणि सर्व मुलांना

0: सर्टिफिकेट कला शिक्षण मंडळाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे. यावेळेस ही स्पर्धा ती 4 गटामध्ये संपन्न होणार आहे. पहिला गट आहे इयत्ता पहिली दुसरी, दुसरा गट आहे तिसरी चौथी, तिसरा गट आहे पाचवी ते सातवी आणि चौथा गट आहे आठवी ते नववी. सर्व गटाला या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीससुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. तर बालचित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्यांना 2000 पारितोषिक आहे, द्वितीयेला 1000, तृतीयेला 500 रुपये आणि चतुर्थ म्हणजे चौथा येणाऱ्यांना 250 रुपये या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावर जो विद्यार्थी पहिला येईल, चारही गटामधून प्रत्येक गटाला हा बक्षीस आहे, पहिल्या विद्यार्थ्याला 10000 रुपये, दुसरा 5000, तिसरा 2500, चौथा येणाऱ्यांना 1000 रुपये पारितोषिक व सन्मानपत्र या ठिकाणी मिळणार आहे. तर सर्व शाळेतील विद्यार्थी रसिक बांधव या परीक्षेला बसावायचं आहे. मी आव्हान करतो की जास्तीत जास्त शाळेच्या मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करावं. 31 जुलैपर्यंत शाळेचं रजिस्ट्रेशन करून सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सामील होण्यासाठी आपण योगदान द्यावं आणि या बालमनातील बालचिमुकल्यांच्या कलागुणांना आपण न्याय द्यावं या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 7:25 झाले आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा किंवा रसिकांनासुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा

0: जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
1: हो,
0: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्रांतीनंतर जशा स्त्रिया शिकायला लागल्या अर्थार्जन करायला लागल्या महायुद्धानंतरची परिस्थिती ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
1: वा,
0: बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली ती अशी बदलत गेली आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं. अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो ह्याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असले तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की कारण मी का हे सांगते कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता की गायिकेला कठीण पडलं पाहिजे पण त्यातून आकर्षकता आहे का ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही. ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही, गायला गेल्यानंतर कळतं.

0: तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे म्हणजे.

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय, हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रुती हो दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. मध्यम लहरी 1305

0: किलोहर्ट्सवर आकाशवाणीसह हे परभणी केंद्र आहे.
1: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशाळा का जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंब

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: येता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
2: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026, निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
1: जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
4: वासली,
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
9: खरीप हंगाम 2026.
10: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
9: खरीप हंगाम 2026.
10: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
11: मध्यमधारी 1305 kHz वर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:42 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग, हा आषाढी विशेष कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूया आषाढी एकादशी याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती.
12: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबडापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका.

आषाढी एकादशी संपदा सोहळा नावडे मनाला करिता टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढीये तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे। जे विठ्ठल भक्त असतात त्यांची स्थिती म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण अशी असते। त्यामुळे ज्या काही देहस्थितीवर मनाच्या आवडी आहेत त्यापासून ते दूर झालेले असतात आणि त्यांची मुख्य आवड आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याची असते। हे देहभावाच्या आधारावर मनुष्याला संपत्तीचे फार आकर्षण असते आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी तो अट्टहास करीत असतो। सामान्यपणे जीवाचा आनंद संपत्ती मिळविण्याकडे असतो। मानवी जीवनामध्ये मन हा प्रमुख भाग आहे। ज्या ठिकाणी मनाची आवड असते त्यासाठीच मानव धावत असतो। जे भक्त मनविले जातात त्यांच्या मनाची आवड संपत्तीकडे नसते तर त्यांचे मन पंढरपूरला जाण्यासाठी ध्यास धरून असते आणि एकच पंढरी जाण्याची आवड मनामध्ये उभी असते आणि अंतकरणामध्ये कधी आषाढी एकादशी येते यासाठीची तळमळ लागलेली असते। वारकऱ्यासाठी आषाढी एकादशी हे महापर्व आहे कारण या एकादशीला सर्व साधुसंत पंढरीमध्ये आलेले असतात। संत नामदेव विठ्ठलाच्या आरतीमध्ये म्हणतात आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझी स्नानजे करती।

0: विठ्ठलाचे भक्त आषाढी वारीच्या नेमासाठी पंढरीत येतात. या आषाढी उत्सवात सर्वच वारकरी संतांची मान्याळी उपस्थित असते. त्याचे वर्णन संत चोखोबा महाराज करतात, पंढरीचा हाट काऊलाचे पेठ मिळाले चतुष्ट वारकरी, पताकाचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमातिरी. पंढरी वारीचा विधी संतांनी वर्णन केला आहे. चंद्रभागेस्नान विधीतो हरिकथा. पंढरपूर क्षेत्रामध्ये महान तीर्थ चंद्रभागा आहे. त्याचे वर्णन संत तुकाराम महाराज करतात, अवघेची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेच्या नुसत्या दर्शनाने सर्व तीर्थ केल्याचे पुण्य आहे, म्हणून चंद्रभागेस्नान हा महत्त्वाचा विधी, त्याचबरोबर हरिकथा श्रवण आणि नामसंकीर्तन हे पंढरीची वैशिष्ट्य आहे. पंढरी क्षेत्राशिवाय सामुदायिकरित्या मोठ्या प्रमाणावर नामसंकीर्तन आणि हरिकथेची मांडणी इतर कुठेही तीर्थक्षेत्रावर आढळत नाही. खरे म्हणजे हरिकीर्तन हेच कलियुगामध्ये ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. पंढरीमध्ये आषाढी सोहळ्यामध्ये अखंड असे भजन कीर्तन सर्वत्र चाललेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, तुकामने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लक्षावधी लोक रांग लावून 25 ते 30 तास उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि सार्थकतेचा आनंद लुटतात. भक्ती आणि विठ्ठल दर्शन यातच जीवनाची सार्थकता आहे असे संतांचे सांगणे आहे. म्हणून त्यासाठी आषाढीला पंढरपूरला जाण्यासाठी, त्याचबरोबर संतसंगतीमध्ये भजन कीर्तनाचा आनंद घेण्याचा ज्यांच्या मनामध्ये आर्तता उभी असते, अशाचीच चक्रधर भगवान वाट पाहतो असे स्पष्ट आश्वासन संत जीवाला देतात. याचाच अर्थ मानवाने आत्यंतिक भक्तिभावाने आर्ततेने ईश्वराकडे जाण्याचा संदेश प्राप्त होतो. आपल्या वैदिक परंपरेत आषाढी एकादशीचा एक सुंदर संकेत उभा आहे. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीस देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला उठतात. मानवाने आपल्याप्रमाणे देह उर्मी देवामध्येही पाहिल्या आहेत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना अमरापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका

0: श्रोतेहो, आत्ताचा आपण भक्तिरंग या आषाढी विशेष प्रायोजित कार्यक्रमात आषाढी एकादशी याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती ऐकली. श्रोतेहो, भक्तिरंग हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत अरुंदाते आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे अनिल मुहिले यांनी.

0: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. श्रुते हो, या रचनेबरोबर आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

229 किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळी 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, तसंच 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: age. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Government approves anti-paper leaks draft bill for stricter punishment. Legislation likely to be introduced in Parliament next week. Prime Minister Narendra Modi thanks youngsters for the suggestions to his video on proposed reforms against paper leaks issue, says relations will continue with more bonding. Government and CJP to hold third round of talks today. President Draupadi Murmu conferred Dr. Honoris Causa in Romania for a distinguished public service. New Delhi strongly condemns attack on commercial vessel in the Black Sea, claiming life of an Indian seafarer. Heavy rainfall expected in parts of Gujarat, Konkan, Goa and Odisha. And in the Commonwealth Games, Jhandu Kumar clinches bronze medal for India in the men's heavyweight para powerlifting. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालयं स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून

प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळं चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय

ते खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या पदकात दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला

0: महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झेंडूकुमारला कांस्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत सुधीर फडके आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी आणि चित्रपट आहे अरे संसार संसार.

सुधीर फडके आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी आणि चित्रपट होता अरे संसार संसार. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अजय गोगावले यांच्या स्वरात अजय अतुल यांची रचना. चित्रपट आहे लय भारी. संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनीच.

अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरात लय भारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचे गीत. चित्रपट आहे प्रपंच.

श्रुतेव प्रपंच या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उषा मंगेशकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना. संगीतबद्ध केली आहे बाळ पळसुले यांनी आणि चित्रपट आहे पंढरीची वारी.

उषा मंगेशकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती बाळ पळसुले यांनी आणि चित्रपट होता पंढरीची वारी. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजता आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही संक्षेपित करीत

लता मंगेशकर यांच्या स्वरात, नरेंद्र शर्मा यांचे गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी आणि चित्रपट होता भाभी की चुडिया. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत वाणी जयराम आणि सहकारी यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी आणि चित्रपट आहे गुड्डी.

उपाणी जयराम आणि सहकारी यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी आणि चित्रपट होता गुड्डी. श्रोते हो लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मन्नाडे आणि सहकारी यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे सीमा.

मन्नाडे आणि सहकारी यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट होता सीमा. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ही रचना. संगीतबद्ध केली आहे रवी यांनी आणि चित्रपट आहे काजल.

0: आशा भोसले यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी आणि चित्रपट होता काजल. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: दोनशे 29° नॅनोमीटर्स अर्थातच 1305 किलोहर्ट्स यासह 102 मेगाहर्ट्स FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555

0: वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 024522208090 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचा विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोते हो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोते हो, त्वचा विषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
3: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: نوازا ہے۔ اس کے ساتھ ہی خبروں کا یہ بلٹن ختم ہوا۔
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्स वर आकाशवाणी से परभणी केंद्र आहे।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
5: विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, आनंद घेऊया मिश्र संगीताचा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत अवधूत गुप्ते यांच्या स्वरात ही रचना।

0: अवधूत गुप्ते यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अवधूत गुप्ते यांनीच. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि चित्रपट आहे अनोळखी.
1: कोपऱ्यात बसू आमच्या संगे बोलला आत्तर डिशू डिशू डिशू. हो आता तुमची गट्टी फू.

श्रीकांत नारायण यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती विजय कठीण यांनी. श्रोते हो, या रचनेबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी

0: रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
3: येता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
4: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.
5: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आणि आजचा चित्रपट आहे सत्यम शिवम सुंदरम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकत आहोत मुकेश आणि सहकारी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचे गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

मुकेश आणि सहकारी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम, आणि आजचा चित्रपट आहे सत्यम शिवम सुंदरम. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना.

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबर आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात आज आपण सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद घेतलात. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: 29.9 kHz अर्थातच 1305 kHz यासह 102 MHz FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम। आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

श्रोते हो, आज आषाढी एकादशी या निमित्ताने सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देत मी आरती देशपांडे कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करते. विठ्ठल नामाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमला आहे. विठ्ठल, पांडुरंग, विठोबा हे महाराष्ट्राचं आद्य दैवत आहे असून त्या विठ्ठलालाच पंढरीनाथ असेही म्हणतात. महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाचे हे मुख्य ठिकाण आहे, जिथे चंद्रभागा नदीच्या तीरावर विठ्ठलाचं भव्य मंदिर वसलेलं आहे.

श्रुते हो विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचे अर्थात श्री विष्णूचे रूप मानले जाते. त्यांची मूर्ती सावळ्या रंगाची आहे आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. हे सावळ्या रंगाचे सुंदर मनोहर रूप बघण्यासाठी श्री विठ्ठलाचे सर्व भक्त आतुर झालेले असतात.

श्रोतेहो, श्री विठ्ठलाची विटेवर उभी राहण्याची एक आख्यायिका असल्याचे समजते. पुंडलिक नावाचा एक महान भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. त्यावेळी पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आले. पुंडलिक आईच्या सेवेत मग्न असल्याचे त्यांनी सांगून बाहेर असलेली एक वीट भगवंताकडे फेकून त्यावर उभे राहण्यास सांगितले. आणि श्रोतेहो, विठ्ठलाने भक्ताच्या आज्ञेचे पालन करत त्या विटेवर उभे राहून तेथेच स्थानापन्न झाले.

श्रोतेहो, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यासारख्या अनेक संतांनी विठ्ठलाच्या भक्तीत हजारो अभंग रचले. 28 युगे विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचे हे पंढरपूर देखील प्रत्येक वारकऱ्याला आपले माहेरच वाटते. असा हा कानडा विठ्ठल साध्या भोळ्या भक्तांच्या खऱ्या भक्तीचा भुकेला आहे.

श्रोतेहो, आषाढ शुद्ध एकादशीला महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. जात धर्म पंथ आदीच्या पुढे जाऊन फक्त आपण सगळे पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे आहोत ही भावना घेऊन वारकरी वारीला जातात.

श्रुतिहो 28 युग विटेवरी उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा हा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होय. श्रुतिहो आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण पंढरपूर आणि पंढरपूरचा श्री विठ्ठल याविषयी माहिती जाणून घेतली. तेव्हा श्रुतिहो कार्यक्रमात आता इथेच थांबूया. रामकृष्ण हरी.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोतः त्वचाविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावायची आहेत तर नक्की कॉल करा आकाशवाणी परभणी केंद्रावरील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 28 जुलै 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 किंवा 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या त्वचाविषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा मंगळवार 28 जुलै रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, त्वचाविषयक आजार आणि घ्या वयाची काळजी.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम. फोनवरून संवाद साधत आहेत सुषमा कुलकर्णी, तर गीत संकलन आहे वंदना सरपाते यांचं आणि सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया श्रोतेहो स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. स्वरलहरी या फोन फरमाईशवर आधारित गीतांच्या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते.

श्रोतेहो, आज आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची आषाढी एकादशी. श्रोतेहो, लाखो वारकऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, समाधानाचा आणि भक्तीने उथंबलेला दिवस. अनेक दिवस पायी चालत, मुखी विठ्ठल विठ्ठल नामाचा अखंड गजर करत, पंढरीची वाट चालणारे वारकरी आज आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी पोहोचले आहेत. विटेवर उभा असलेल्या त्या सावळ्या रूपाचं दर्शन होताच त्यांचा सारा क्षीण क्षणात नाहीसा झाला आहे. डोळ्यात आनंदाश्रू, ओठावर नामस्मरण.

0: आणि अंतःकरणात अवर्णनीय समाधान असा हा भक्तीचा परमसोहळा. आणि त्यानिमित्त सर्वांना आकाशवाणी परिवाराच्या वतीने आषाढी एकादशीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. हॅलो.
1: हॅलो, स्वर लहरी.
0: हा, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे आकाशवाणी परभणी केंद्राचा. कोण बोलताय बरं आपण?
1: काही माझा पहिलाच फोन लागला आज या कार्यक्रमात. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव, खान्देश.
0: बापरे, जळगाव इथून आपण फोन करता आहात.
1: आज माझा पहिल्यांदाच या कार्यक्रमात फोन लागला.
0: बरं बरं, छानच. आणि तुम्ही सगळे श्रोते इतके उत्सुक असता फोन लावण्यासाठी. अगदी म्हणजे परभणी ऐकणारे म्हणजे जळगाववरून फोन येतात, इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्याला फोन येत असतात. अगदी तुमच्या श्रोत्यामुळेच हा कार्यक्रम अगदी लोकप्रिय होतो आहे. तर काय करता बरं आपण मला सांगा.
1: काही आता मी माझा सध्या जाळ्या फुटाणे मुरमुरे याचा व्यवसायच आहे.
0: अच्छा, मग आता श्रावण महिना जवळ येतोय, तर या व्यवसायामध्ये तुमच्या तेजी असेल मग या महिन्यामध्ये?
1: नाही, या महिन्यात आम्हाला म्हणजे हे 2-3 महिने आम्हाला तेजीच असते. कारण या महिन्यामध्ये कसं आहे, आमच्या मालावर म्हणजे कशा कुठल्या प्रकारच्या माशा गोंगावत नाही आणि माल कोरडा राहतो आणि खायला बी चांगला म्हणजे एकदम पौष्टिक असतो.
0: बरं, हा व्यवसाय तुम्ही 12 महिने करता?
1: हो, 12 महिने. 12 का म्हणजे स्वतः मी बनवतो घरी.
0: अच्छा, आणि मग त्याच तुम्ही विक्री कशी करता?
1: आणि आमचं म्हणजे गुरुवार आहे ना, आजच्या गुरुवारला आमच्या इथे माझा बाजार असतो.
0: अच्छा,
1: म्हणजे आठवडी बाजार.
0: बर बर, तिथे तुम्ही ते विक्री करता.
1: आणि बाकी 5 दिवस म्हणजे मंडे मध्ये राहते आमच्या गाळा.
0: बर बर, गाळा आहे तुमचा.
1: हो,
0: वा, म्हणजे एकंदरीत वर्षभर उत्पन्न देणारा हा व्यवसाय तुमचा आहे.
1: वर्षभर म्हणजे आम्हाला कुठलं जायचं काम नाही, वर्षभर आता हा व्यवसाय.
0: वा वा, छानच. सगळे कुटुंबीय याच व्यवसायात आहेत की आणखी दुसरं काही व्यवसाय कुटुंबामध्ये चालतो?
1: नाही, आता काही व्यवसाय म्हणजे आमचे काही माझे समजा चुलत भाऊ आहे, त्यांचे काही शॉप आहे जवळजवळ आमच्या पंजोबापासून. पंजोबा, आजोबा, वडील आणि मी आणि माझा मुलगा पण आता हाच व्यवसाय करणार पुढे.
0: वा, छान छान. बरं, मग कार्यक्रमात तुम्हाला गाणं कोणतं ऐकायचं आहे आज?
1: काही सर्वप्रथम तुम्हाला आज आहे आषाढी एकादशी, आपल्या आषाढी एकादशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: निश्चित, तुम्हाला पण सर्वांना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. बरं, कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार तुम्ही?
1: काही आता मला गाणं ऐकायचं आहे, चंद्रभागीच्या तीरी उभा मंदिरी गोप हा विठेवरी चल विठ्ठल जय हरी. आणि प्रल्हाद शिंदे आणि सहकार्याने गायलेला आहे.
0: बर बर, हे भक्तिगीत आपण ऐकूयात.
1: काही माझे मित्र आहेत माझ्या सोबत.
0: बर, सांगा.
1: माझे मित्र अनंत भुते आणि पी एस नावकर, जानकीराम काटोके आणि सर्व माझे हे सोर लहरी ऐकणारे म्हणजे मारुती भोसले सोलापूरचे
0: सर्व श्रोते. सर्व श्रोते आणि तुमचे सगळे मित्र सगळे मिळून कार्यक्रमात या भक्तिगीताचा आस्वाद घ्या. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. पुनश्च एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.

0: हॅलो हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. कोण बोलताय आपण?
1: भावचिंतक बाहुबली फुलझुले छत्रपती संभाजीनगरी इथून संवाद करीत आहे ताई.
0: अच्छा, संभाजीनगरवरून आज संवाद साधताय आपण परभणी केंद्राशी. ते कसं काय?
1: परभणी म्हणजे माझं काही म्हणजे फार जुना म्हणजे नातं आहे परभणी केंद्राशी. जेव्हा परभणी औरंगाबाद मध्ये म्हणजे दोघांचं प्रसारण औरंगाबाद मधूनच व्हायचं तेव्हापासून मी आकाशवाणी परभणीशी जुळलो आहे ताई.
0: तर आमचे कुठले कार्यक्रम तुम्ही नेहमी ऐकता बरं?
1: ते सर्व तुमचे जे जे कार्यक्रम प्रसारित होतात ते एकापेक्षा एक दर्जेदार असतात.
0: वा, धन्यवाद.
1: आणि आकाशवाणीचे सर्व जे केंद्र आहेत 99 वर्ष पूर्ण करून 100 वर्षामध्ये आकाशवाणीने पदार्पण केलेलं आहे याचं सर्व श्रेय अनाउन्सर जेई निवेदक बंधू भगिनी आहेत त्यांना आहे ताई.
0: अगदीच, 90 वर्ष आकाशवाणीने पूर्ण केलेली आहेत आणि आता पुढे आकाशवाणीचा प्रवास असाच उत्तरोत्तर चांगलाच होणार आहे. सर्व श्रोते जोपर्यंत आकाशवाणी ऐकतात आणि त्यांचा प्रतिसाद मिळतोय तोपर्यंत निश्चितपणे आकाशवाणीचा प्रवास जो आहे तो अविरत चालत राहणार.
1: बरोबर. आणि आकाशवाणी असं एक माध्यम आहे, शेतकरी असो, कामगार असो, शिक्षक असो, व्यावसायिक असो, सर्व म्हणजे आपला उद्योग सांभाळून करमणुकी सोबत ज्ञान विज्ञान कला आरोग्य या सर्व गोष्टीची म्हणजे पुरेपूर माहिती करून घेतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये आकाशवाणीने बहुमोल म्हणजे असं योगदान दिलेलं आहे ताई.
0: अगदीच अगदीच, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. काय करता बरं आपण?
1: मी तर आता 84 वर्ष चालू आहे
0: बर
1: आणि मी आता रिटायर आहे.
0: बर
1: आता सर्व मी घरीच असतो आणि करमणुकीसाठी विविध केंद्र जे असतात आकाशवाणीचे त्यांच्याशी हितगुज आणि आपले विचार आणि दुसऱ्याचे विचार जाणून घेण्याचा एक प्रयत्न असतो आणि त्याच्याबरोबर आपली आवडीची गाणी सुद्धा ऐकत असतो नाही.
0: निश्चित. आणि खरं सांगू का, तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक जेव्हा आकाशवाणी ऐकून इतक्या भरभरून प्रतिक्रिया देतात ना, तेव्हा आम्हाला सुद्धा खरंच खूप आनंद वाटतो. बरं, मला एक सांगा काका, की ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष असं आकाशवाणीवरून ऐकावं असं तुम्हाला वाटतं आहे का?
1: ज्येष्ठासाठी त्यांनी आता ज्येष्ठाला म्हणजे अनेक समस्या असतात त्यांच्या आरोग्यासंबंधी, त्यांच्या आर्थिक पेन्शन बँक इतर ज्या काही अडचणी असतात त्याच्यावर कायदेशीर अशी सल्ला किंवा एक विधिज्ञ जे एक जाणकार लोक आहेत त्याच्या मार्फत वृद्धांना मार्गदर्शन करावं अशी माझी अपेक्षा आहे ताई.
0: छान तुम्ही सांगितलंय, आपण ह्याच्यावरती नक्की विचार करू. आणि आज कार्यक्रमात तुम्ही कुठलं गाणं ऐकणार?
1: आता सर्वजण पंढरीकडे चालले आहेत. वारकरी महाराष्ट्रातील वारकरी मंडळी विठोबाच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले आहेत
0: बरोबर.
1: आणि सर्व पंढरी गजबजलेलं आहे. विशाला पाहता
0: अगदीच
1: गर्जे
0: अगदीच,
1: आवघे पंढरपूर चालला नामाचा गजर.
0: वा, हे गाणं आपण खरंच कार्यक्रमामध्ये ऐकूयात. आपण हे छान गाणं आज कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा मॅडम, मी विठ्ठल पिसा बोलतो, यशवंतग्राम काऊलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणीतून बोलतो मॅडम.
0: बर, याआधी कधी फोन लावलाय बरं आपण?
1: मॅडम हो, 4-5 हप्त्याखाली लावला होता मॅडम.
0: काय आहे, किमान 1-2 महिन्यांनी तुम्ही फोन लावावा अशी अपेक्षा आहे, कारण इतरही श्रोत्यांना यामध्ये सहभाग घेता येईल. तर आज फक्त तुमच्या आवडीचं गाणं आपण कार्यक्रमामध्ये ऐकूयात, म्हणजे इतरांना संवादाची संधी मिळेल, नाही का?
1: हो ना मॅडम, हो हो.
0: बरं, मग गाणं कुठलं ऐकणार कार्यक्रमात?
1: कारण की आज आषाढी एकादशी आहेत मॅडम, आणि त्या अनुषंगाने गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात विठ्ठल आवडी प्रेम भाव हे गाण्याचे बोल आहेत मॅडम. हे भक्तगीत ऐकायचं आहे मॅडम.
0: नक्की आज कार्यक्रमामध्ये आपण हे छान गाणं ऐकूयात.
1: थँक्यू मॅडम.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ बोला, कौन बोलता है?
1: हाँ, संतोष मोरे बोलतो मॅडम, गावदेव उठाना उस्वत तालुका मंठा जिल्हा जालना।
0: बर, याआधी कधी फोन केला आपण या फोन इन कार्यक्रमासाठी?
1: नाही मॅडम, बरेच दिवस झाले केला नाही।
0: 2 महिने झाले?
1: नाही 2 महिने नाही, कमीत कमी 2 1 4 5 वर्ष झाले
0: अरे
1: तरी।
0: बाप रे, मग तर तुमचा फोन घेणं आमच्यासाठी खूप अवश्य असं
1: हो
0: आहे, कारण आम्ही
1: हो
0: अशाच श्रोत्यांची वाट पाहतोय की जे
1: हो
0: खूप दिवसांनी फोन करतात आणि ज्यांना या कार्यक्रमाची उत्सुकता आहे आणि ते प्रयत्नशील असतात फोन करण्यासाठी।
1: हा, आपला
0: तर
1: ते पहिला टायमिंग नव्हता का 8:30 ते 9? त्यावेळेस मी लावत होतो, त्यानंतर मला माहित पण नव्हतं। काल माझ्या मित्राने सांगितलं, एकनाथ सुरोसे नागठाण्याचे,
0: बर बर
1: पाणी पाऊस काय म्हणतो परभणीत।
0: बरं आहे, एवढा काही म्हणजे शेतकऱ्याला हवा आहे तसा नाही आहे, आणि शेतकऱ्यालाच काय, सर्वसामान्य लोकांना सुद्धा पाण्याची खूप आवश्यकता असते। वर्षभर आपल्याला
1: हो
0: प्यायला पाणी पण मिळालं पाहिजे ना। तर
1: हो मॅडम,
0: सध्या तरी असंच पावसाचा असंच आहे, लहरीपणा अजून गेलेला नाही आहे पावसाचा।
1: हो नाही मॅडम, या वर्षी जरा पाऊस कमी दाखवते तर अंदाज सांगणारे।
0: तर मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं बरं की आपण पाणी बचतीसाठी आपण काय करू शकतो?
1: पाणी बचतीसाठी शेततळ्याचा उपयोग करायला पाहिजे।
0: अगदी, शेततळ्याचं करायला पाहिजे आणि सामान्य
1: हो
0: वापरामध्ये सुद्धा, आपल्या घरगुती वापरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाण्याची बचत करू शकतो,
1: हो
0: तर तीही करायला पाहिजे।
1: काटकसरीने करायला पाहिजे।
0: अगदीच
1: हो मॅडम,
0: बरं।
1: हो
0: आज गाणं कोणतं सांगणार बरं आपण कार्यक्रमात ऐकण्यासाठी?
1: झुंज मधला निसर्ग राजा ऐक सांगते।
0: निश्चित हे गाणं ऐकूयात।
1: हॅलो,
0: हां बोल।
1: मित्रांची नावं सांगू का?
0: हो सांगा।
1: एकनाथ महाराज सुरोशे नागठाणा आणि संजय मोरंबेकर परभणी।
0: बर, हे
1: धन्यवाद
0: सुंदर
1: मॅडम।
0: गाणं ऐकूयात कार्यक्रमामध्ये।
1: हा धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।

0: हॅलो.
1: हा ताई नमस्कार हो.
0: नमस्कार, बोला, कोण
1: हा
0: बोलताय?
1: ताई, मी ताई त्र्यंबक लोखंडे, माझं गोविंदपूर तालुका पूर्णा.
0: लोखंडेजी, किती दिवसांनी
1: हा,
0: फोन करताय हे सांगा आधी.
1: ते सुवर्लहरी जे सुरू झालत ना, तर माझा हे दोन्ही जे नवीन कार्यक्रम सुरू झाले ना, याच्यात फक्त सुवर्लहरीला एक गुरुवार जाऊन दुसऱ्या गुरुवारी लागला होता ताई.
0: हा कार्यक्रम सुरू झाला की तुम्ही सगळे श्रोते अगदी प्रत्येक आठवड्याला तयार असता ने.
1: नाही नाही, कसं आहे की त्याच्यामध्ये मी माझे 2 महिने कंप्लीट झाल्याशी मी लावणारच नव्हतो, तर 2.5 महिने झाले असले अंदाजा.
0: हरकत नाहीये.
1: तसा मी कारनिर्णय लिहून ठेवतो बरं.
0: बर बर, तुम्हाला एवढं सांगण्याचं कारण हेच की बाकीच्याही श्रोत्यांना संधी मिळावी, एवढाच एक आकाशवाणीचा उद्देश आहे.
1: हो ताई, पंढरपूर महात्म्यामुळे लावलाय मी.
0: बर बर, हरकत नाहीये.

0: मी 1962 पासून रेडिओ ऐकतो आणि मला सर्वच आकाशवाणी केंद्राचा म्हणजे अभिमान आहे.
1: कार्यक्रमामध्ये आज आपण तुमच्या आवडीचं गाणं ऐकणार आहोत, सांगा बरं कुठलं ऐकणार आपण?
0: गाणं तर ऐकतोच आहे. कसं आहे आता सध्या कसं झालं की पाऊस पडला बघा आणि पिकांना जीवदान मिळालं, बळीराजा सुखाला आणि पंढरपूरचं वारी आता म्हणजे जोरा म्हणजे प्रत्येक भक्त गण करायला आहे.
1: अगदीच
0: एकदम आता वातावरण ताई कसं आहे आनंद आहे. उग पाणी पडणं पडणं असं आता म्हणण्याला काही अर्थ नाही. आता 10-15 दिवस माणसाने शांत राहावं. भरपूर जमिनीमध्ये ओल झाली, पोळीसारखं फुगून राहणार पूर्णाच्या पोळीसारखं.
1: बरोबर.
0: आणि ही ओल ताई आता हटत नाही 15 दिवस म्हणून पाणी पडणं असं वाचायला कोणी आण नाही.
1: अगदीच असा सकारात्मक विचार ठेवला तर निश्चित म्हणजे ना होणारा त्रासही कमी होईल आणि वारीवरून येतात सगळे वारकरी, निश्चित पांडुरंगाची कृपा होईल आणि या वर्षी पाऊसही चांगला पडेल.
0: आणि ताई पाणी मानवासाठीच पडत नाही व पिकायसाठी पडत नाही. पक्षीयांचे घरी नाही सामुगरी त्याची चिंता करी, नारायण आजगर जनावर वारुळा तर आहे त्याच्याकडे पाहि पांडुरंग. चातका पक्षी नेगे भूमिदळ त्या लागी घन निळ नित्य वर्षे, तुका म्हणे आम्ही पिपिल काची जात पूर्वी मनोरथ पांडुरंग. त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना 100% ताई पाणी पडते.
1: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण इथे ऐकवलाय. खरंच महाराजांनी जे सांगितलंय तुकाराम महाराजांनी, पांडुरंगाची कृपा असेल तर सगळं काही ठीक होणार. बरं, तुम्हाला गाणं कोणतं ऐकायचं कार्यक्रमात?
0: अनुषंगानं ताई कानडा राजा पंढरीची किंवा पाऊले चालती पंढरीची वाट दोन्ही पैकी ताई कोणतंही द्या, मी आनंदानं ऐकतो.
1: नक्की नक्की.
0: आजची तारीख मांडून ठेवतो, 2 महिन्याच्या नंतरच फोन लावतो.
1: वा, खरंच खूप धन्यवाद. तुम्ही फोन करत राहा पण दुसऱ्यालाही संधी द्या. आम्हाला तुम्हालाही बोलायला निश्चित आवडतं पण असं वाटतं की आकाशवाणीशी नवीन नवीन श्रोते जोडले जावेत म्हणून हा आपला एक शिरस्ता आहे, तो पाळूयात आपण सगळ्या.
0: हो, धन्यवाद ताई.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार, बोला.
1: राजेंद्र माने बोलते, बेंबळे तालुका, माढा जिल्हा, सोलापूर मधून.
0: सोलापूर इथून बोलताय? बर,
1: हा, आकाशवाणी परभणीला माझा पहिलाच कॉल लागलेला आहे.
0: वा वा, खूप छान वाटलं. तुम्ही आकाशवाणी परभणीशी जोडले जाताय, आनंद वाटतो या गोष्टीचा. बरं, काय करता आपण?
1: मॅडम, मी शेती करतो.
0: अच्छा, तुमची
1: हो,
0: स्वतःची शेती आहे?
1: स्वतःची शेती आहे.
0: बर, आकाशवाणीचा कार्यक्रम नेहमी ऐकता?
1: मॅडम, मी नवीन स्रोत आहे, हॅलो तेवढे कार्यक्रम ऐकतो.
0: हॅलोच ऐकता, हरकत नाही.
1: हा,
0: इतरही कार्यक्रम
1: सुरुवात.
0: ऐकत जा. ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण असे कार्यक्रम असतात, मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात, आणि विशेष म्हणजे बालकांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं जातं वेगवेगळ्या कार्यक्रमातनं. तर तुम्ही नवीन श्रोता आहात असं म्हणतात, तर यापुढे आकाशवाणी नियमित ऐकत राहा.
1: हो मॅडम, हो मॅडम.
0: तर गाणं कोणतं ऐकणार आज कार्यक्रमात?
1: मॅडम, आज हिंदी गाणं सांगायचं का मराठी?
0: आज मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे, स्वरलहरी.
1: ठीक आहे, ठीक आहे मॅडम. चालत चालत आपल्या पंढरीच्या दिशेने कालच पोहोचलेले. आज वाकडीमध्ये त्यांचं मुक्काम आहे. उदयाला वाकडीचं गोड रिंगण झाल्यानंतर सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूर मध्ये पोहोचतात
0: पोहोचतात अगदी.
1: आणि
0: आणि हे मला वाटतं वाखरीचं रिंगण सर्वात असं मोठं रिंगण आहे, नाही का?
1: सगळ्यात मोठं असतं, सगळ्या संतांच्या पालख्या त्या ठिकाणी येतात.
0: अगदीच अगदीच, खूप
1: हो,
0: अनयनरम्य
1: वाकडीचं
0: सोहळा असेल ना तो बघण्याचा.
1: हो,
0: तुम्ही कधी गेलाय?
1: वाकडीला गेलो नाही मॅडम, मी इंदापूरला गेलेलो होतो. तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण पाहण्यासाठी इंदापूरला गेलो होतो. आमच्यापासून इथे इंदापूर जवळच आहे,
0: बर,
1: 40 फूट अंतरावर इंदापूर आहे, आणि आमच्या गावापासून पंढरपूर 40 फूट अंतरावर आहे.
0: अरे वा, नेहमी तुमचं पंढरपूरला जाणं असेल.
1: दर महिन्याच्या वारीला पंढरपूरला जातो मी.
0: वा, खूपच छान.
1: गर्दी नसली तर मग दर्शन घ्यायचं, जर गर्दी जास्त असेल तर मग कळचा दर्शन घेऊन येत असतो.
0: छानच, कारण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणावर आहे, नाही का? आणि बरेच वारकरी पंढरपूरला दर एकादशीला जातात.
1: जातो जातो मी दरवर्षी एकादशीला जातो.
0: वा, बरं. आज गाणं कोणतं ऐकणार कार्यक्रमात?
1: एक प्रल्हादचं गीत ऐकायचं होतं, विठ्ठलाच्या पायी वीट झाले भाग्यवंत.
0: चालेल, ऐकूयात आपण आज कार्यक्रमात हे गाणं. आणि आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. असेच आकाशवाणी परभणी केंद्राशी जोडलेले राहा.
1: धन्यवाद मॅडम, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हेलो हेलो।
1: हेलो
0: हाँ बोला, कौन बोलता है?
1: नारायण पंचाल बोल रहे मैडम। मैं रेनापुर तालुका पाथरी जिला परमानी।
0: और काय करते आपण?
1: फर्निचर का दुकान है मैडम।
0: फर्निचरचं दुकान आहे? वा वा,
1: हाँ
0: छानच। व्यावसायिक आहात तुम्ही?
1: हाँ
0: कसा चालतो तुमचा व्यवसाय पाथरीमध्ये?
1: सध्या व्यवसाय चालू आहे, लगन सराई चालू आहे सध्या।
0: म्हणजे चांगला चाललाय। काय छंद आहेत बरं तुमचे, म्हणजे तुम्हाला आकाशवाणीशी शेअर करावा असा काही तुमच्याकडे छान छंद आहे का तुमचा, सांगा बरं।
1: जुने गाणे ऐकण्याचा छंद आहे।
0: अच्छा बरं, आपलं आकाशवाणी केंद्र ऐकता का आपण, परभणी आकाशवाणी केंद्र?
1: ऐकतो ना,
0: बरं,
1: ऐकत ऐकत ऐकत
0: विशेष असे कार्यक्रम कुठले आवडतात तुम्हाला?
1: हॅलो फरमाईश।
0: बरं,
1: हाँ
0: मग
1: हाँ
0: एक मी तुम्हाला सांगू शकते, हॅलो फरमाईश हा जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण सांगतोय की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या कार्यक्रमाला प्रायोजकत्व देऊ शकता, तुमच्या व्यवसायाची यामधनं जाहिरात होऊ शकते, तर कधी प्रयत्न करा।
1: बरं बरं।
0: आज गाणं कोणतं ऐकणार तुम्ही कार्यक्रमामध्ये?

0: चालतो तुमचा व्यवसाय पाथरीमध्ये?
1: व्यवसाय चालू आहे, लगन सराई चालू आहे सध्या.
0: म्हणजे चांगला चाललाय. काय छंद आहेत बरं तुमचे, म्हणजे तुम्हाला आकाशवाणीशी शेअर करावा असा काही तुमच्याकडे छान छंद आहे का तुमचा, सांगा बरं.
1: जुने गाणे ऐकण्याचा छंद आहे.
0: अच्छा बरं, आपलं आकाशवाणी केंद्र ऐकता का आपण, परभणी आकाशवाणी केंद्र?
1: ऐकतो ना,
0: बरं.
1: ऐकतो ऐकतो.
0: विशेष असे कार्यक्रम कुठले आवडतात तुम्हाला?
1: विशेष हॅलो फरमाईश.
0: बरं, मग
1: हा
0: एक मी तुम्हाला सांगू शकते, हॅलो फरमाईश हा जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण सांगतोय की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या कार्यक्रमाला प्रायोजकत्व देऊ शकता, तुमच्या व्यवसायाची यामधनं जाहिरात होऊ शकते, तर कधी प्रयत्न करा.
1: बरं बरं.
0: आज गाणं कोणतं ऐकणार तुम्ही कार्यक्रमामध्ये? नक्की, आज आषाढी एकादशी आहे तर हे गाणं आपण ऐकूयात, आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या भरभरून आकाशवाणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
1: तुम्हाला सुद्धा मॅडम.

0: हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी लागला? टाकी
0: हो, हॅलो, आकाशवाणीलाच फोन लागलाय. कोण बोलताय आपण?
1: कुंभकर्ण, तालुका जिल्हा परभणी, भाऊसाहेब देशमुख.
0: भाऊसाहेब देशमुख बोलताय. बरं, याआधी आपण कधी फोन केलात काका?
1: आता महिना वाला आजच्या नक्की
0: आज महिना झाला नक्की.
1: महिना झाला म्हणूनच लावला बघ,
0: धन्यवाद.
1: महिन्याशिवाय लाईटच नाही.
0: वा वा, छान वाटलं.
1: हो
0: आणि आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांकडनं हीच अपेक्षा आहे, आणि तुम्हीच हा शिरस्ता घालून दिला तर निश्चितच बाकीचेही या
1: हो
0: गोष्टीवर लक्ष देऊन
1: लक्ष देते, कारण
0: लागलेच.
1: आधी मी लाईटच नाही कधीच. जसा माझा फोन लागताना तसं जसं तुम्ही सांगितलं त्या नियमाप्रमाणेच लाईटो.
0: बर, काय करता बरं आता
1: हो
0: आपण?
1: आपण मी अपंग काहीच करीत नाही, बसल्या राजा
0: बर
1: हरिपाठाचं चिंतन करतो.
0: बर बर बर.
1: हरिपाठ नेते आपल्याला हरिपाठ म्हणतो.
0: अच्छा, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ म्हणत
1: हा
0: असता आपण.
1: माऊलीचा हरिपाठ.
0: बर,
1: हो
0: मग गावामध्ये आध्यात्मिक वातावरण
1: चांगले.
0: कसं आहे?
1: हा
0: आध्यात्मिक वातावरण कसं आहे म्हणजे गावामध्ये
1: आध्यात्मिक
0: सप्ते?
1: म्हणजे गाव मंदिरात सावतोबाची पोची चालू आहे आता, पोची पुण्यतिथी पासून पोची राहते सावतोबाच्या मंदिरात.
0: बर, संत सावतामाळी यांची.
1: हो आपण कोण बोलता?
0: मी सुषमा कुलकर्णी बोलते.
1: बरं बरं, उचलल्याबद्दल धन्यवाद आपल्याला.
0: धन्यवाद तुमचे पण. तुम्ही अगदी म्हणजे लक्ष ठेवून 1 महिन्याने फोन लावलात त्याबद्दल. आज
1: हो
0: गाणं कोणतं कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायचं सांगा
1: गाणं
0: बरं.
1: उघड दार देवा आता भक्तीचाच ठेवा.
0: चालेल. आम्ही
1: हो
0: जातो आमच्या गावा या चित्रपटातलं
1: हो
0: हे गाणं,
1: हा या चित्रपटातलं. हो
0: हे गाणं ऐकूयात मग आज आपण कार्यक्रमात.
1: हो हो हो

0: हॅलो,
1: हाँ बोला, कोण बोलताय?
0: मी विवेकानंद आळे बोलतो मॅडम,
1: कुठून बोलताय?
0: नांदेडवरून बोलतो.
1: काय करता बरं आपण?
0: परभणी केंद्राला फोन लागला ना मॅडम?
1: हो, परभणी केंद्रालाच फोन लागलेला आहे. स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे. बोला.
0: बरं मॅडम, मी शाळा शिकतो आता.
1: शाळा शिकताय का? शिकवताय?
0: नाही नाही शिकतो मॅडम, मी विद्यार्थी आहे.
1: विद्यार्थी आहात? बर.
0: हो,
1: कुठे शिकताय?
0: धनेगाव नांदेड येथे.
1: कुठल्या वर्गामध्ये?
0: म्हणजे कॅम्प्युटर शिकतो मी आता, कार्यशाळेमध्ये आहे.
1: अच्छा, कम्प्युटर शिकताय नांदेड इथून? म्हणजे तुम्ही हा आपल्या कार्यक्रमाला फोन कसा काय लावला बरं?
0: माझा मित्र आहे ना परभणीला, दादाजी शिंदे, त्यानं मला नंबर दिला. ते म्हणे गुरुवारी कॉल करायचा आहे आकाशवाणी परभणी केंद्राला, तू गुरुवारी लाव म्हणला.
1: अच्छा, मग आज पहिल्यांदा फोन केला परभणी केंद्राला आपण?
0: हो मॅडम, पहिल्यांदा फोन केला. आपले आर परवेश सर होते, सतीश जोशी सर होते, तेव्हापासून आम्ही ट्राय करण्यामध्ये व्यस्त होतो, पण आमचा कॉल लागलाच नव्हता मॅडम.
1: बाप रे, इतकी वर्ष.
0: हो
1: बर, आज फोन लागलाय तुमचा कार्यक्रमामध्ये, अगदी भाग्यवान आहात मग तुम्ही. तर कम्प्युटर शिकून पुढे काय विचार आहे?
0: चांगले फॉर्म भरून जॉब वगैरे करायचा मॅडम.
1: बरं, काय शिक्षण झालंय आपलं?
0: 12वी झाले मॅडम.
1: 12वी झालंय? अच्छा, नांदेडच्याच
0: हा,
1: कॉलेज मधनं?
0: हो नांदेडला आनंद विद्यालय शाळा 12वी काढली मॅडम.
1: बर, आणखी काय आवडतं तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त?
0: अभ्यास आवडतो. आता बहिणीनं आम्हाला रेडिओ घेऊन दिला आहे, तर रेडिओवर परभणी केंद्र येते मॅडम किलर.
1: वा, छानच. हा छंद खरंच तुम्ही असं सांगितला ना की आम्हाला पण खूप आनंद वाटतो की या सोशल मीडियाच्या युगामध्ये रेडिओवरती हे प्रसारण ऐकतात. पण एक गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा आपलं एक ॲप आलंय ज्यावर तुम्ही सगळे केंद्र ऐकू शकता, हे माहिती आहे तुम्हाला?
0: हो मॅडम माहित आहे ना.
1: मग तुम्ही डाउनलोड केलं हे ॲप?
0: हो डाउनलोड केलेलं आहे ना मॅडम.
1: वा, तरी पण तुम्हाला बहिणीने रेडिओ गिफ्ट दिलाय.
0: हो मॅडम.
1: वा, खूपच छान. तुमच्या बहिणीचं पण खूप कौतुक बरं की तिने तुम्हाला रेडिओ गिफ्ट दिलाय आणि तुम्ही तो ऐकतायत, खूप छान वाटलं. बरं, गाणं कोणतं ऐकणार कार्यक्रमात?
0: मला गाणं धरणी आहे की माया कशी गेले माया.
1: निश्चित.
0: थँक्यू मॅडम.
1: थँक्यू.

0: श्रोतेहो, आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमातली गीतं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं होतं वंदना आठवले यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. सर्व श्रोत्यांसाठी आणखी एक आठवण, जर आपला एखादा व्यवसाय असेल किंवा आपली एखादी संस्था असेल आणि हा कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल तर निश्चितपणे या कार्यक्रमासाठी आपण प्रायोजकत्व देऊ शकता आणि आपल्या व्यवसायाची जाहिरात देखील कार्यक्रमामध्ये करू शकता. त्यासाठी आकाशवाणी परभणी केंद्राशी जरूर संपर्क साधा. श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या अशाच फोन इन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. भेटूयात पुन्हा. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम ऐकला आहात. फोनवरून संवाद साधत होत्या सुषमा कुलकर्णी आणि गीतांचं संकलन केलं होतं वंदना सरपाते यांनी. श्रोतेहो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झालीय आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतो.

होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोतेहो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा व विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादि अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे काय आहे बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे

तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज, ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात, ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगतरूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निरास करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडावो विठ्ठलू, कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो. पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं? तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं? तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपस्साधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरुनानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते.
आज त्या जागी

गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात, खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधूर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधूर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इति कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजे विण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे. बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना चैतन्य

ब्रह्मांडाच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहेत. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी, माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत. आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे.

समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाही, तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्म विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळाली या अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला, त्याची ही पावलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसे ना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे, म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पावलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता, त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे, आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात, तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे, कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा, आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे, त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे, आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात, आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे, आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसु केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या, तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात, ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती, त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त, आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन.

ज्या अंतःकरणानं आपण बाह्य जग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जसजसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरीसुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला

समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंडं निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंडं निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते, मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणे दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6-7 तास गाढ झोप

रूप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसॉल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: तिच्यामुळे लोकं येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

तुकाराम या चित्रपटातलं गीत ऐकूया. ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकारी यांनी गायलेलं दासू यांचं गीत. संगीत केलेलं आहे अशोक पत्की यांनी.

धाकटी सून या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके, उत्तरा केळकर यांच्या स्वरात. गीत सुधीर मोगे यांचं, संगीत सुधीर फडके.

गीत बहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात

0: राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय ही अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 या कार्यक्रमात दलाने 22 मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, 1:40 आणि 35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लातूर जिल्हा वार्तापत्र.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा तपास वेगात, संशयितांची चौकशी सुरू, विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. सुमारे 60% क्षेत्रावरच्या पेरण्या बाकी.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
1: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातला तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं अधिक वेगानं सुरू ठेवला आहे. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाच्या निषेधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं ट्यूशन एरिया परिसरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली. जुलै महिना संपत आला तरी लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत सरासरी 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती वार्षिक सरासरीच्या फक्त 21% तर जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या 54% इतकी आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60% क्षेत्रावरच्या पेरण्या अद्याप बाकी असून काही भागात उगवलेली पिकं पाण्याअभावी करपत असल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी खरीप पिकं संकटात असतानाच आता हरणांच्या कळपाकडून सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हरणांचे कळप शेतात घुसून सोयाबीनची कोवळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. वनविभागानं तातडीनं उपाययोजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

0: तातडीने उपाययोजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहकार भवनाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातला एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरला पुन्हा सोयाबीन संशोधन केंद्र मिळावं यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते आपल्या लातूर दौऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. हे केंद्र लातूरला मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या देणगी प्रकरणात किशोर शिवणीकर याला 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लातूर इथल्या द्वारकादास श्यामकुमार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुमारे 2000 भाविकांसाठी पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी 10 एसटी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक भाविकासाठी मोफत ब्लँकेट आणि फराळाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45:32 होत आहे. भावधारा कार्यक्रमात ऐकूया गोविंद बोवळे यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: लक्ष्मी शरणम गच्छामी हे हिंदीतील लेखक प्रेम जनमेजय यांचं विजय तरवडे यांनी मराठीत अनुवादित केलेलं विनोदी कथांचं पुस्तक आहे. हसा हसा मित्र हो हसा, मोची भयो उदास, राजधानीत अडाणी, पाणी मला भिवविते इत्यादी शीर्षकाच्या 28 कथांचा अनुवाद या पुस्तकात वाचायला मिळतो. एका गृहस्थाचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडी स्मशानात नेण्याआधी त्याच्या मुलीची वाट पाहणं चालू असतं. अशा वेळेस एक गरीब तहानलेला मुलगा पळत येऊन त्या घरात पाण्याची मागणी करतो, तेव्हा त्याला पाणी नाकारलं जातं. जेव्हा बर्फाच्या लादीवर टाकलेली बॉडी उचलली जाते, तेव्हा त्या लादीचा एक उडालेला तुकडा तो मुलगा चघळू लागतो तहान भागवण्यासाठी, गारवा मिळवण्यासाठी. हे जे मी आपल्याला कथाबीज वाचून दाखवलं ते आहे गार गार या कथेतील. टिंबकतू देशातील होळीच्या दिवशी मीटिंगच्या गडबडीत असणारी सून दिल्लीत असलेल्या आपल्या पतीशी आणि सासूसासऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधते. तिथूनच ते शब्दांद्वारे एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात, पण त्या पुरेशा न वाटल्यामुळे दिल्लीकर स्क्रीन समोर रंग धरतात, तर सून आपले लिपस्टिकचे 2-3 शेड आपल्याच गालावर उमटवते. अशा तऱ्हेने हॅप्पी होळी आनंदानं साजरी होते. हे कथाबीज आहे एक इलेक्ट्रॉनिक होळी या कथेतील. उदाहरण म्हणून वरील 2 कथांचे सारांश दिलेले आहेत. या कथा वाचताना खळखळून हसणं तर जाऊ द्या, पण साधं हसू सुद्धा येत नाही. परंतु तरीही या विनोदी कथा आहेत आणि यातील विनोद हा समाजातील विसंगती दाखवणारा विनोद आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर दामोदर खडसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कथा वाचल्यावर त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य फार महत्वाचं ठरतं. विनोदी लेखनामध्ये एक चमत्कार असाही घडतो, ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते म्हटलं जात असतं ती त्याला अपमानजनक किंवा उपहासात्मक भावनेत न घेता स्वतःवर एक नजर टाकून त्या लिखाणाला सुधारणेच्या रूपानं ग्रहण करतो. वराहांना उदास होण्याचा अधिकार नसतो हे ठळक वाक्य

पृष्ठ क्रमांक 45 आहे. तसेच शब्दकोशात हडळ शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्यात देखील कदाचित थोडं सौंदर्य आहेच. पृष्ठ क्रमांक 58. अशी काही कथांमधील वाक्य वाचताना आपल्या लक्षात येतं की निरीक्षणात्मक, परिस्थितीजन्य, विडंबनात्मक, हास्यास्पद, बडाचडाकर कथारूप स्वरूपातील विनोदानं समाजातील विसंगती आणि विरोधाभासावर प्रेम जनमेजय यांनी अचूक बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेत काहीतरी वेगळं लिहिलं जातं आणि ते इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्यावर त्या भाषेतील वाचकाला त्या मूळ भाषेतील साहित्याचा लाभ घेता येतो. अलीकडे मराठीत त्या मानानं खूपच कमी विनोदी साहित्य लिहिलं जातं. या पार्श्वभूमीवर विजय तरवडे यांनी एक चांगलं विनोदी पुस्तक हाती घेऊन त्याचा मराठीत उत्तम अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. तसं उपहासात्मक लेखन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना मूळ भाषेची शैली तितकीच टोकदार राहत नाही, तरीही मूळ गाभा लक्षात येतोच.

0: वापशावर पेरणी अगर टोकण करावी. भेंडीची लागवड जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. परभणी क्रांती, पुसा सावणी, आरका, अनामिका आणि खासगी कंपनीच्या काही चांगल्या जाती आहेत. अनुभवानुसार जातींची निवड करावी. एकरी साधारणपणे टोकणीसाठी 4 ते 5 किलो आणि पेरणीसाठी 5 ते 6 किलो बी वापरावं. 2 ओळीतील अंतर फूटभर आणि 2 रोपातलं अंतर टिचभर राहील अशा बेताने एका ठिकाणी 1 बी टोकावं. अगर पाभरीने पेरणी केल्यास विरळणी योग्य पद्धतीने करावी. 15 दिवसात नवीन बी लावून नांगे भरून घ्यावेत. भेंडीला आवश्यकतेनुसार आणि हंगामनिहाय जमिनीच्या योग्य प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. शिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत तणविरहित ठेवावं. लागण केल्यानंतर जातनिहाय 1.5 ते 2 महिन्यात भेंडी तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5 ते 2 महिने भेंडीचे उत्पादन मिळत राहते. गुणवत्तेची आणि निकुडी भेंडी मिळण्यासाठी मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. या किडीमुळे भेंडीवर विषाणू मोझॅक हा रोग येण्याचा धोका असतो. म्हणून किडीचं नियंत्रण वेळीच करावं. भेंडी फळाची काढणी भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करावी. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाहीत, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करावीच लागते. तोडणी केल्यानंतर निर्यात करायची असेल तर लांबी, गोलाई, आकार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन प्रतवारी करावी. योग्य प्रकारे पॅकिंग करावे आणि मग निर्यातीसाठी पाठवावी. भेंडीला अरब आणि इतर देशातून प्रचंड मागणी आहे. मात्र निर्यातीसाठी गुणवत्तेची सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भेंडी हवी असते. गडद हिरव्या रंगाची कोवळी लुसलुशीत एकसारख्या आकाराची 6 ते 7 सेंटीमीटर लांबीची भेंडी डागविरहित साठवणीसाठी योग्य आणि फळास कोणत्याही प्रकारची इजा न झालेली भेंडी निर्यातीसाठी योग्य असते. स्थानिक बाजारात सुद्धा प्रतवारी करून विक्रीसाठी पाठवावी. एकंदरीत भेंडी हे कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात भेंडी पिकाच्या लागवडीबद्दल माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत. सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: 2:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो.

0: आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराचे बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते, आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्री बीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो आयव्हीएफ प्रोसिजरनी किंवा इक्सी प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात. आणि जेव्हा डे 3 और डे 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: आयव्हीएफची अवेअरनेस पण काही वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि मागच्या 10-12 वर्षांमध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, पीसीओडीचे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये, पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर, त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: आयव्हीएफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
4: परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
1: सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या.
2: धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झालाय. धनेश पक्ष्याचा संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे. आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी चौथी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले जाणारे पक्षी आहेत तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा

0: भाग आहे, तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत, तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये यांचे विणीचा हंगाम जो आहे तो जातो, आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदीवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात, वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो.
1: या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्व काय सांगाल?
0: धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो. आणि आपल्याकडे आता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत, कारण त्यांच्या माध्यमातनं ज्या बिया लाखो बिया हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगलं निर्माण झालेली आहेत.
1: बरोबर, म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का?
0: नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित केले जाईल. आम्ही सहक्षेपित करू.

MVS निशा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग बेगडे आणि मोहना बेहाक, त्यांना व्हायोलिन साथ कृष्णा नटराजन यांची तर मृदंगम संगत एस हरिप्रसाद यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल

मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगण गणातपोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी

0: असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचे 5 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

0: नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूया काही ठळक घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:00 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडूकुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात टी ए नंदकुमार यांचं नृदंगम कर्नाटक शैलीत, राग भैरवी, कानडा, ताल आदिताल. त्यांना साथ व्हायलिन एस व्ही रामचंद्रन, मोरसिंग रोहित प्रसाद, त्यागराजा स्वामी, ओट्टूकडू व्यंकट सुब्बय्यर. तर ऐकूया टी ए नंदकुमार यांचं मृदंगम, राग भैरवी, कानडा.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, टी ए नंदकुमार यांचं मृदंगम वादन आपण ऐकत होता. व्हायोलिनची साथ एस पी रामचंद्रन यांनी, मोरसिंगची साथ रोहित प्रसाद यांनी, त्यागराजास्वामी आणि ओठकडू व्यंकट सुबय्यर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिंमत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचा वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे, तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे, कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं, हा पण एक तुझा प्रयोग आहे. बांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे, त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझा एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाहीये.
0: बर.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता पण तेवढीच आहे, अनिश्चितता पण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजन सारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचं आहे. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला कामं मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो, ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचं आहे की नाही, हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाहीये, आत्ता तरी नाहीये. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आता पूर्ण वेळ नाटक करायचं.
0: बर.
1: आता आपल्याला माहिती नाही, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायची का, तर हो नक्की करायची. पण कारण तुम्ही एकदा सिरियलमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहीत नाही, तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की

0: एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागे वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते, माझ्या हातात काय आहे हे भलेही मी चार माणसांना दाखवू नाही शकत पण माझ्याकडे असतं ते, माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन,
1: बर
0: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन, आता मला हे नाही करायचंय. मग मी आलोरगानसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करत.
1: बर बर बर,
0: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून, मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या हातून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकते. तेव्हा मला हिमांशु स्मार्तांनी एक संहिता दिली
1: बर
0: ज्याचं नाव होतं स्टोअर रूमचं काय झालं. तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात. अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
1: बर
0: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन,
1: मी
0: सगळं कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही. हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोअर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत असे सोलो करण्याचे आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
1: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कला विश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बाय ग हे
0: कसं, बांधारीचे बाय ग हे अजून नवनव पिल्लू आहे तसं मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये किंवा त्याची जाहिरात पण केली नाहीये, अजून मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची, तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन

0: मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आत्तापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात अजून काय म्हणजे, आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का बघा, मुळात मी गायिका नाहीये
1: बर,
0: मुळात मी नाटकवाली आहे
1: बर.
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील
1: बर,
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आणि ओळख नाही पाळख नाही काही नाही, त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही आम्ही, आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाहीये. तर हे कसं म्हणजे, आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही, 1 महिन्याभराचा काळ होता तो, की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे,
1: हा हा हा
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून, आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात, आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं, आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून,
1: बर,
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले, सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर.
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर, साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे, ते अख्खं भरलं होतं. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्याचं पटापट पूर्ण केलं होतं, त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा.
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता,
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच. त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनी मध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण भैरवी आपण शेवट करू शकतो का?
1: हो, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस, ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती.
0: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आई बाबा.
1: हा हा.
0: आई बाबांनी मला सोडून दिले, म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी मला, खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्याच माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावर ना आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
1: बर.
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे, हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो.

पण ते नाही विचारत. तर यात खरंच आईबाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना, राहत असताना सुद्धा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

0: एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,
1: खरंच
0: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे, त्याने कधी फोन नाही पाहिला आहे माझा.
1: बर,
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि
1: हो।
0: चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे, त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्याबरोबर उभी होती, ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार इतकी लोक आहेत, आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा. कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरु शिष्य परंपरेत नाही शिकू शकत, सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला,
1: बरं,
0: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोरं असतात सगळे. त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो, तर सगळ्या मित्रमैत्रिणी. तर हे आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो का, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कशा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा. आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागतं की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू, तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा, मंजिरी हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
1: हा
0: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची. तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय, तुला शूट करायचं ते कर, हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती, मग तिच्या खिडकीबरोबरचं तिचं रिलेशन काय आहे. मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर, मी मला वाटतं ती

0: ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी पण साडी वगैरे एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशी बरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं. माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळं तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली. आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले
1: हा.
0: आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळामध्ये जगून बघत होते त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता. तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली, ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंतच हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावं असं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचंय आणि करायचंय हे सगळं चालू आहे. अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट्स चालू आहेत, स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे. जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्या सोबत काम करायला तयार आहेत. आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच. त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर,
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचंय. बरं, हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते. जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो. अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय. आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे, हे पण करायचं अरे हे मला कधीच करायचंय. तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही. आधीच एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं. पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी ह्याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता. आणि हे बघ म्हणलं, पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता.
1: पर
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे, तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण, कशाबद्दल बोलायचं. आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला, अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत. म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो, तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत, तो नाकारतात. आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं, अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे असं एक पथक असतं. ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं, पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे त्याचं. ह्या सगळ्याचं काय करायचं आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला
1: बर,
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला

0: त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात. पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय? तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे. कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा. मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावणी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं. की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तावणीतनं हे सांगितलं आणि त्यानं एक पुस्तकांचा ढीग दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, तर क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच आहे.
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल. अगदी. ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत. नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते. या पूर्ण कीर्तावणीमधून तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसंदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँग्रेस जनता पार्टीकडून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा आणि जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक. पाणी पातळी सुमारे 43%. आता सविस्तर बातम्या. काँग्रेस जनता पार्टीनं नीट पेपर फुटीसंदर्भातलं आपलं आंदोलन संपल्याचं जाहीर केलं आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सफल चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नड्डा यांनी सीजेपीच्या सगळ्या मागण्यांवर सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
1: इन्होंने जो डिमांड रखी थी उन सबको सरकार ने सहानुभूति पूर्वक माना भी है और एक्सेप्ट भी किया है. मेरा निवेदन है कि आप सबसे हमारे जो आंदोलन करने वाले हैं वो हमें एजिटेशन को विड्रॉ करें और पीसफुली हम सब लोग आगे बढ़े, ऐसा मेरा निवेदन है.
0: सदरच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर तसंच सीजेपीच्या संयोजकांवर कारवाई न करणं, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मदत देणं आणि शिक्षण पद्धतीत सुधारणेसंदर्भात दिलेल्या मुद्द्यांवर विचार करण्याच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यामुळे सदरचं आंदोलन तात्काळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आंदोलनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केलं. रांका म्हणाले,
2: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे. लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान ली गई.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि एकंदर परिस्थितीचा देशविरोधी घटकांनी फायदा घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा स्वतःची कारकीर्द घडवण्यासाठी वापरावी या उद्देशानं आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नियमित संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कर्मचारी संघटनांशी संपर्क राखण्यासाठी सरकार सातत्यानं कटिबद्ध असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मजदूर संघाशी संलग्न भारतीय टपाल कर्मचारी महासंघाच्या 12 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाशी ते आज संवाद साधत होते. प्रतिदासाक्षम शासन, वेळेवर निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सातत्यपूर्ण प्रशासकीय सुधारणांमुळे तक्रार निवारण यंत्रणेला सार्वजनिक प्रशासनाचा एक मुख्य स्तंभ करण्यात आल्याचं डॉक्टर सिंग यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून AIR न्यूजच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR ॲप मोबाईल ॲपवर केलं जाईल. आकाशवाणी, दूरदर्शन, पंतप्रधान कार्य

कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही याचं थेट प्रसारण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूच्या पंढरपूर मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मंदिरात भाविकांची वर्दळ सायंकाळ नंतरही कायम आहे. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. संत एकनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक नाथ मंदिर समाधीचं दर्शन घेऊन आरती केली. पहाटे 4 वाजेपासूनच वारकरी भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करून नाथ समाधीचं दर्शन घेतलं. समाधी दर्शनासाठी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा होत्या. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. परभणी इथं गुजरी बाजार परिसरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत महापूजा आणि आरती करण्यात आली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि कोमल देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहरात विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचं महापौर आणि उपमहापौरांनी स्वागत केलं. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रति पंढरपुराशी ओळख असलेल्या श्री आनंदस्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातील भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी श्री आनंदस्वामी महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी मंदिरातून उत्साहात निघाली. पालखी सोहळ्यात सहभागी तरुणांनी मल्लखांबावरच्या थरारक कसरती केल्या. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोतया जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आज आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1276 गावांमधील 99,648 पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन जाधव यांनी केलं आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सोहमचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान हरारी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 19व्या षटकात 4-2 धावा झाल्या होत्या. यजमान संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून ईशान किशननं 81 धावा काढून बाद झाला तर तिलक वर्मा 57 धावा काढून खेळत आहे. हवामान. राज्यात कोकण गोवा विभागातही जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सोलापूर नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसंदर्भातलं आंदोलन संपल्याचं काँग्रेस जनता पार्टी करून जाहीर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. TET प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा आणि जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक. पाणी पातळी सुमारे 43%. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या 7:10 नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण.

0: वातावरण, पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक, आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर, करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रूधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40-50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90%+ पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशता पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचा

0: वातावरण, पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक, आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर. फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनीलॅटरलिझमकडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते सेक्टर्स किंवा कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि याच्यातनं सरतेशेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. पेनी योंग आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
0: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद

0: यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि ह्याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आत्ता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारा संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये दोन ते तीन अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे जे खलाशी आहेत सी फेरर, सिव्हिल शिपिंग, इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, जागतिक व्यवस्था आत्ताची कशी आहे तर आत्ताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावा लागेल. श्री जयशंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होते, आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुसिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्र संघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
0: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे, हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे. एनर्जी

0: क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो, किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल, आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे, आणि प्रत्येक देशांनी आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे. सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रेस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
1: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
0: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये $3.8 trillion त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही आधी अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 पर्यंतच्या दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे, म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 लाख आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
1: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM वेळ 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड
3: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन

0: आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शंखी गोगलगाईची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच हंगामानुरूप ही माहिती आपण प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो. जसजशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून ती तुमची अडचण सोडवण्यासाठी आकाशवाणी देखील तत्पर आहे. शेतकरी बंधूंनो, बदलत्या अशा हवामानामुळे आपल्यासमोर अनेक नवनवीन अशी संकटंही उभी राहत आहेत आणि त्या संकटाला घाबरून न जाता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे तुमची ही समस्या कशा पद्धतीने सोडवायची यासाठी देखील तज्ज्ञ प्रयत्नात असतात. आणि त्यापैकीच आता सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खरीपाच्या पेरण्या ह्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत. पण ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी पिकाचं सर्वेक्षण करत असताना या पिकांमध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव हा बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे. आणि यासाठी ही जी शंखी गोगलगाय आहे ती रातोरात आपलं संपूर्ण पीक फस्त करत असते आणि सोयाबीन असेल, कापूस, भाजीपाला यासारखी जी नगदी पिके आहेत त्यामुळे या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं. आता या शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव नेमका का वाढतोय, त्यांच्या जीवनचक्राची वैशिष्ट्ये काय आहेत आणि अत्यंत कमी खर्चात आणि प्रभावीपणे या संकटाचं नियंत्रण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी आपल्याला जैविक उपायांची देखील सविस्तर अशी माहिती आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे. आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण या शंख

0: ही गोगलगाईची ओळख आणि त्याचं व्यवस्थापन हे नेमकं कसं शेतकरी बांधवांनी करायला हवं याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: सर आता सुरुवातीला या शंखी गोगलगाईचे प्रजनन नेमके कसे होते ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना असायला हवी, काय सांगाल बरं?
1: शंखी गोगलगाय ही एक कीटक नसून तिला मॉलुस्का या वर्गामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तिच्या शरीरावर कवच असतं म्हणून तिला शंखी असं म्हणतात. पण बिना शंखाच्या पण गोगलगाई असतात आणि तिला शेंबी असं म्हणतात, त्या देखील नुकसान करतात. जगामध्ये साधारण 35,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत या गोगलगाईच्या आणि भारतात 1450 प्रजातीची नोंद झालेली आहे. तर या गोगलगाई उभयलिंगी असतात, म्हणजे नर मादी दोन्ही अवयव त्यांच्यामध्ये असतात. परंतु स्वफलन होत नसल्यामुळं त्यांना प्रजननासाठी दुसऱ्या गोगलगाईशी मिलन करावं लागतं. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगाई विषारी असतात. सर्वसाधारणपणे या गोगलगाई अन्न पाण्याशिवाय 4 ते 6 महिनेपर्यंत जीवन राहू शकतात.
0: अच्छा, तर सर आता ह्या ज्या गोगलगाई आहेत त्याची ओळख देखील शेतकरी बांधवांना पटायला हवी की जेणेकरून त्यांनी लगेच ओळखायला हवं की आता ही शंखी गोगलगाय आपल्या या पिकावर हिनं प्रादुर्भाव केलेला आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी तिची ओळख आणि नेमका तिचा जीवनक्रम कसा आहे याविषयी देखील काय मार्गदर्शन शेतकरी बांधवांना कराल?
1: शेतकरी बांधवांना या गोगलगायची ओळख असणं खूप गरजेचं आहे. इला ॲचॅटिना फुलिका असं शास्त्रीय भाषेत आम्ही म्हणतो. या अतिशय लहान सूक्ष्मदर्शीपासून ते म्हणजे निरनिराळ्या आकाराच्या शंखी, पाठीवर शंख असलेल्या अशा गोगलगाई असतात. आणि पूर्ण वाढलेल्या ह्या शंखाची लांबी 15 ते 17.5 सेंटीमीटरपर्यंत असते. एकाच गोगलगाईमध्ये नर व मादीचे अवयव असतात. सर्व गोगलगाई या म्हणजे बहुरंगी असून त्या अंडी द्यायसाठी सक्षम असतात.
0: अच्छा.
1: प्रजननासाठी दोन गोगलगाईचं मिलन होणं गरजेचं आहे. आताच म्हटल्याप्रमाणे अंडी गोलाकृती आणि पांढऱ्या रंगाची आणि साबुदाण्यासारखी दिसतात. ही अंडी ओलसर जमिनीमध्ये किंवा झाडाच्या रोपाच्या मुळाजवळ भुसभुशीत मातीमध्ये 3 ते 5 सेंटीमीटर खोल छिद्र करून पुंजक्यामध्ये गुच्छामध्ये दिली जातात. आणि एका पुंजक्यात साधारण 200 पर्यंत अंडी असतात. एक गोगलगाय साधारण म्हणजे 5 ते 6 पुंजके अशी अंड्याची देत असते. आणि एका वर्षामध्ये तिचं असं प्रजनन वाढत जातं, म्हणजे एका गोगलगायपासून फार मोठ्या प्रमाणात. सर्वसाधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये म्हणजे यातून पिलं बाहेर येतात अंड्यातून. आणि त्याची पूर्ण वाढ व्हायला 6 ते 8 महिने साधारण कालावधी लागतो. आणि ह्या गोगलगाई साधारण 5-6 वर्षापर्यंत नंतर जिवंत राहतात. प्रतिकूल वातावरण जर असेल तर मात्र ह्या सुप्तावस्थेत जातात आणि तिथे 3 वर्षापर्यंत जीवन राहतात. पोषक वातावरण झालं की परत जिवंत होतात. ह्या गोगलगाईचा चालण्याचा वेग हा साधारण 0.5 ते 0.8 इंच एवढा असतो. म्हणजे जर ती कंटिन्युअस चालत राहिली तर 1 किलोमीटर अंतर पूर्ण करायसाठी 1 आठवडा तिला लागतो. म्हणजे त्याच भागामध्ये ठराविक पॅचमध्ये त्या नुकसान मोठ्या प्रमाणात करतात. ह्या गोगलगाई कॅल्शियमयुक्त अन्न खातात आणि त्यामुळे त्यांच्या अंगावरचं जे कवच आहे हे घट्ट आणि निरोगी ठेवण्यासाठी ते मदत करतात. तर अशा प्रकारे यांचं जीवनक्रम आहे.
0: तुम्ही जो जीवनक्रम सांगितला त्यावरून नेमकं शेतकरी बांधवांना देखील ओळखायला येईल की ही शंखी गोगलगाई कशा प्रकारे आहे. तर सर आता पुढचा प्रश्न येतो की ह्या शंखी गोगलगाईमुळे आपल्या पिकांना कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं?
1: या गोगलगाईपासून होणारं जे नुकसान आहे, शंखी आणि बिना शंखी दोन्ही, हे आपण टाळण्यासाठी आपल्याला काय नेमकं नुकसान कसं करतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही बहुपीक भक्षक अशी कीड आहे. वेगवेगळ्या पिकांवर खाणारी आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, इतर सर्व हिरवी पिकं. आणि ती विशेषतः रोपावस्थेमध्ये पिकाचं अधाशासारखं असं खादाडपणे खाऊन नुकसान करते, रोपं कुरतडते. ही निशाचर आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या या गोगलगाय रोपांची पानं खातात आणि शेतामध्ये त्या रोपांची संख्याच कमी करून टाकतात. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. ह्या गोगलगाई जून ते सप्टेंबर या काळामध्ये अत्यंत सक्रिय असतात आणि रोपावस्थेतील या पिकाचं नुकसान ह्या करत राहतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी उपाय करण्यापेक्षा सामूहिक एकत्र मिळून जर शेतकऱ्याच्या गटांनी प्रयत्न केलं तर मात्र जास्त परिणाम आपल्याला फायदा होतो. मराठवाड्यामध्ये या गोगलगायचा प्रकोप म्हणजे महाराष्ट्रामध्येच पुष्कळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यावर्षी देखील हे अल्निनोचं वर्ष आहे आणि हे तापमानातले बदल, वातावरणातले बदल, पाऊस कुठे पडतोय कुठे नाही अशा वातावरणामध्ये देखील ह्या सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला, फळबागा, संत्रा, मोसंबी इत्यादी विविध पिकांमध्ये नुकसान करत आहेत. त्याचा आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे.
0: खरंच आहे.

0: जे वेळोवेळी आपल्या पिकाचं सर्वेक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का सर? म्हणजे
1: हाँ
0: आपल्याला निरीक्षण करावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की म्हणजे एकट्या शेतकरी बांधवांनी करून फायदा नाही, तर सामूहिकरित्या आपल्याला ही चळवळ उभारावी लागेल,
1: हाँ
0: नाही का?
1: सर्वेक्षण
0: हां,
1: आणि सामूहिकरित्या नियंत्रण
0: म्हणजे सामूहिकरित्या जर नियंत्रण केलं तर तिचा नायनाट होऊ शकतो.
1: होऊ शकतो.
0: गोगलगाईला कुठलं पोषक असं वातावरण म्हणजे आहे आणि त्यासाठी तिचा प्रसार देखील कसा होतो, हा पण प्रश्न समोर येतो.
1: या गोगलगाई साधारण म्हणजे ढगाळ वातावरण, मध्ये मध्ये रिमझिम पडणारा पाऊस, अशा वातावरणात आर्द्रता वाढते, तापमान कमी होतं. साधारण 20 ते 32 अंश सेल्सिअस हे तापमान या गोगलगाईला पोषक आहे. जेव्हा अति थंड किंवा उष्ण वातावरण असतं तेव्हा ह्या गोगलगाई सुप्तावस्थेत जातात.
0: खरे.
1: त्या कवचाचं पातळ पापुद्राने तोंड बंद करून आतमध्ये शंखामध्ये सुप्तावस्थेत जातात. कधी कधी आपल्याला ह्या झाडाला किंवा भिंतीला देखील सुप्तावस्था चिटकून बसलेल्या दिसतात. आता ह्याचा प्रसार, ह्या जे गोगलगाई पसरतात त्याच्यामध्ये आपल्याला शेतात वापरण्यात येणारे वेगवेगळी जे अवजार आहेत, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली, इतर साधनं, तसंच त्याच्यासोबत आपण शेतामध्ये जे शेणखत टाकतो त्याच्यासोबत इतर जे साधनं आहेत, माती, वाळू, कलमं आपण शेतामध्ये नेतो, रोपं, बेणं, उसाचं बेणं किंवा इतर याच्यामध्ये द्वारे सुद्धा या लहान लहान गोगलगाई त्याला चिटकून जातात आणि
0: बरोबर,
1: मग त्या प्रसार होतो त्याचा.
0: अगदीच.
1: अशा प्रकारे ह्या प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
0: म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे ते याला पोषक आहे म्हणायला काही हरकत नाही.
1: अतिशय पोषक आहे म्हणून शेतकरी बांधवांनी याचं सर्वेक्षण करून त्याचं व्यवस्थित नियंत्रण योग्य वेळी करणं गरजेचं आहे.
0: खरंच आहे, म्हणजे सतर्क राहून आपल्याला जो काही शेतामध्ये याचा प्रसार झालेला आहे तो रोखणं खूप महत्त्वाचं आहे, नाही
1: अतिशय
0: का सर?
1: आवश्यक आहे.
0: आणि सर, आता जर या शंखी गोगलगाईचा प्रसार शेतकरी बांधवांना रोखायचा असेल तर त्यासाठी ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांना कराव्या लागणार आहेत, तर त्यासंबंधी काय माहिती सांगाल?
1: सुरुवातीला आपल्याला या गोगलगायचा प्रतिबंध करावा लागेल, म्हणजे त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना असं म्हणूया.
0: खरे.
1: म्हणजे जिथं जिथं ह्या गोगलगाई आढळतात त्या त्या ठिकाणी, जिथं जिथं शेतामध्ये किंवा गावामध्ये बोर्ड, भिंतीला भेगा गेलेल्या असतील त्या क्रॅकमध्ये, दगडं, बांध इत्यादी ठिकाणी दिवसा ह्या लपून बसलेल्या गोगलगाई जमा करणे, हाताला हातमोजे घालून एक फायद्याचं आहे. त्यांना मिठाच्या द्रावणात सोडून आपण त्यांना मारू शकतो. आता हंगाम संपला पण उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधवांनी जमिनीची खोल नांगरट जेव्हा करतात तेव्हा देखील याच्या सुप्तावस्था बऱ्याच प्रमाणात नष्ट होतात.
0: बरोबर.
1: आता प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाजवळ दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर जर काढले, चर काढले तर गोगलगाईला जायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला प्रतिबंध होतो आणि त्यांचा रस्ता रोखला जातो. त्या ठिकाणी त्या शेतात त्या प्रवेश करू शकत नाहीत.
0: अच्छा.
1: आता जिथं नदी नाले, ओढा, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी या गोगलगाई सुप्तावस्थेमध्ये असतात.
0: बरं.
1: मग अशा ठिकाणी हंगामातील सुरुवातीचा पाऊस पडला, आता सध्या जो रिमझिम पाऊस मध्ये मध्ये पडतो, मग अशा वेळी मोहीम राबवून शेतकरी बांधवांनी गटांनी समूहांनी जर यांचं गोळा करून त्यांना मिठाच्या द्रावणामध्ये किंवा चुना असलेल्या पोत्यामध्ये बांधून ठेवलं तर त्या गोगलगाईचा चांगला व्यवस्थित बंदोबस्त होतो. त्यासोबतच आपल्याला शेताचे बांध स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे गोगलगाईला लपायला जागा राहणार नाही. म्हणजे शेत किंवा बागेच्या सभोवती जसं आपल्याला प्रवेश बंद करण्यासाठी तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा किंवा चुन्याचा 5 सेंटीमीटर रुंदीचा पट्टा असा गोगलगाईमध्ये ज्या ठिकाणी जास्त उद्रेक आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध म्हणजे करता येऊ शकतो. जसं फळबागेमध्ये पण गोगलगाई आढळत आहेत मग अशा ठिकाणी खोडाला 10% बोर्डो पेस्ट म्हणजे 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना, 10 लिटर पाण्यात टाकून बोर्डो पेस्ट तयार करता येतं. तर हे आपण झाडाला जर लावलं तर गोगलगाईला झाडावर चढता येत नाही.
0: निश्चितच.
1: जैविक व्यवस्थापनामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक फार्म असेल तिथं निंबोळी पावडर, निंबोळीची पेंट, 5% निंबोळी अर्क अशा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा जर वापर केला बांधावर तर त्यांनी देखील गोगलगाईचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.
0: अच्छा. रोग आपल्या बांधापर्यंत येऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना आधी कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये तुम्ही सांगितलं की मशागतीच्या वेळेस आपण ही काळजी घ्यायला हवी, म्हणजे रोग येऊच नाही म्हणून प्रतिबंध अगोदरच आपल्याला करायचा आहे. आणि त्यासोबतच सर, जर एवढं करूनही तिचा प्रादुर्भाव रोखू शकलो नाही तर त्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी देखील शेतकरी बांधवांनी तयार राहायला हवं. यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना सांगता येतील?
1: आता जेव्हा गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे असं लक्षात येतं,

मोठ्या प्रमाणात गोगलगाय दिसू लागल्या, मग अशा वेळी आपल्याला मोहीम राबवणं गरजेचं आहे. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातल्या गोगलगाई गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून त्यांना आपण मारणं आवश्यक आहे. शेतातून मोठ्या शंकी गोगलगाई जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्याच्यामध्ये कोरडं मीठ किंवा चुना टाकून त्या पोत्याचं तोंड न उघडता म्हणजे बंद ठेवायचं आणि घट्ट बांधून टाकायचं, जेणेकरून त्यामधील गोगलगाई पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आतमध्येच पोत्यात मरून जातात. गोगलगाई जमा करताना आपण आताच म्हटलं की उघड्या हाताने

0: जे ढीग किंवा गोणपाट
1: हे
0: गुळाच्या पाण्यामध्ये ओलं करून पोतं शेतात ठिकठिकाणी ठेवावं. गोगलगाई त्या ठिकाणी आश्रयाला जातात.
1: बरोबर.
0: सूर्योदयानंतर त्या म्हणजे गोळा झालेल्या गोगलगाई आणि त्यांची अंडी आपण गोळा करून मिठाच्या द्रावणामध्ये टाकून नष्ट करू शकतो. लहान शंखी, लहान गोगलगाय यांना सुद्धा 10% मिठाचे द्रावण यांनी आपण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर बोर्डो मिश्रण आपण आताच म्हटलं की याचा चांगला परिणाम आहे फळबागेमध्ये. त्यासोबत कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद हे 300 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे याच्या फवारण्या देखील गोगलगायसाठी त्याला परावृत्त करण्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु याची CIB मध्ये म्हणजे नोंदणीकृत नाही, शेतकरी आपल्या अनुभवाने हे वापरत असतात आणि त्यांना त्याचा फायदा होत असतो. गोगलगायच्या नियंत्रणासाठी मेटालडिहाइड नावाचं औषध, दाणेदार औषध, हे गोगलगाय नाशक म्हणून बाजारात मिळतं. तर हे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकामध्ये म्हणजे 2 किलो प्रति एकरी याप्रमाणे पसरून आपण देऊ शकतो. फळबागेमध्ये झाडाखाली सुद्धा दाणेदार मेटालडिहाइड प्रति झाड 100 ग्रॅम आपण पसरून देऊ शकतो. मेटालडिहाइड शेतकऱ्यांनी शेतावर वापरला असता त्यांच्या अनुभवातून परिणामकारक असे त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत. पण त्याची CIBRC मध्ये सर्व पिकांना त्याची शिफारस नाही, फक्त लिंबूवर्गीय फळपिकं, भात आणि भाजीपाला पिकं यांच्यासाठी त्याची शिफारस आहे. शंखी गोगलगाय प्रामुख्यानं पपईची रोपं, झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात, म्हणजे त्याची होस्ट आहेत. म्हणजे मेटालडिहाइडच्या गोळ्या पपईच्या पानाजवळ आपण त्या जवळ ठेवल्या तर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. मेटालडिहाइडचा वापर आपल्याला जास्त तापमान आणि आर्द्रता म्हणजे कमी असते अशा वेळी जर करता आला तर अजून चांगला प्रभाव आपल्याला मिळतो. आता या मेटालडिहाइडला पर्याय म्हणून वातावरणाला पोषक असं आयर्न फॉस्फेट हे देखील आहे. याचं 2 किलो प्रति एकरी या प्रमाणात अमिष म्हणून वापर करता येतो. आयर्न फॉस्फेटचा म्हणजे वापर सुद्धा आर्द्रता जास्त असते अशा वेळी जास्त प्रभावी जाणवतो आणि याच्या संपर्कात आलेल्या गोगलगाय उपाशी राहून मरून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला याचा वापर करता येतो. आणि आयर्न फॉस्फेट या सोबत स्पिनोसॅड या कीटकनाशकासोबत सुद्धा मिसळून आपल्याला वापरता येतं. 2 मिली स्पिनोसॅड आणि प्रति 1 किलो आयर्न फॉस्फेट अशा प्रकारे मिसळून आपण हे जास्त परिणामकारक आहे. आणि शेतकरी हे देखील आपल्या अनुभवाने काही शेतकरी वापरत आहेत, याची मात्र शिफारस नाही आहे, परंतु शेतकरी अनुभवाने वापरत आहेत त्यांना परिणाम मिळत आहेत. तर अशा वेळी आपल्याला पाळीव प्राणी आणि इतर कुत्रे, मांजर यांच्यापासून याला दूर ठेवणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी हे आमिष उपलब्ध नसेल तर आपण बागेमध्ये आमिष पुढे तयार करू शकतो.
1: बरोबर.
0: तर मग त्याच्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ, 25 ग्रॅम ईस्ट याचं द्रावण तयार करायचं. हे द्रावण 50 किलो गव्हाचा गवंडा किंवा भाताच्या कोंड्यामध्ये मिसळायचं. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये हॅमिथोक्झॅम 25% 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आणि हे अमिश ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात आपण शेतामध्ये वापरू शकतो. याचे देखील परिणाम शेतकरी बांधवांना चांगले मिळालेले आहेत. जरी लेबल क्लेम नसलं तरी शेतकरी बांधव याच्यापासून त्याचा नियंत्रण चांगल्या प्रकारे करत आहेत. मात्र याचं पाळीव प्राणी, लहान मुलांपासून मात्र याची काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे आपण या गोगलगायचा नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करू शकतो आणि सामूहिक पद्धतीने करणं फार आवश्यक आहे. एकट्या दुकट्यांनी न करता समूहांनी जर शेतकऱ्यांनी उपाययोजना केली तर अधिक लवकर आणि या गोगलगाईपासून होणारा प्रादुर्भाव आपण निश्चितच रोखू शकतो.
1: आणि सर, वाणू अर्थातच पैसा या किडीचं देखील प्रादुर्भाव आता सध्या वाढताना दिसतोय, तर त्याचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं बरं?
0: आपल्या भागामध्ये वाणू ज्याला आपण पैसा किंवा मिलिपीड असं म्हणतो या किडींचा प्रादुर्भाव मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जसं धाराशिव, कळंब आणि इतर भागांमध्ये आढळत आहे. तर यासाठी आपल्याला उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे, त्याच्याविषयी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. हे वाणू आपल्या शेतामध्ये सुप्तावस्थेत असतात जमिनीमध्ये खोल. आता त्याला पोषक वातावरण निर्माण झालं की ते वर येऊन रोपांना इजा करत आहेत आणि रोपावस्थेतच झाडांना, छोट्या रोपांना कुरतडून आपल्या शेतीचं नुकसान करत आहेत. हे निशाचर आहेत. म्हणजे रात्रीच्या वेळेत हे आपलं शेत फस्त करतात.

0: असतात. एरवी हे किडणाऱ्या वनस्पती, कुजलेलं लाकूड, इतर प्रकारच्या सडलेली पानं वगैरे खाऊन एक वातावरणाचा बॅलन्स सडवण्याचं काम करत असतात. पण यावेळी मात्र सध्या रोपावस्थेमध्ये हे एक आपल्यासाठी संकट आहे, आणि जेव्हा याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी आपल्याला या वाणूचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता वाणू म्हणजे पैसा, मिलिपीड. ज्या ठिकाणी आर्द्रता आहे अशा ठिकाणी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. विशेष करून आपल्याला ज्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे, जमिनीवर ठेवलेल्या इतर वस्तू आहेत, बांधावरचं गवत आहे, हे स्वच्छ केलं पाहिजे. आर्द्र घनदाट पिकामध्ये जास्त पाणी देणे किंवा मग संध्याकाळच्या वेळेस पिकात पावसाची उघाड असेल तेव्हा पाणी चालू ठेवलं तर हे वाणू नियंत्रणाला मदत होते. म्हणजे ह्या लपण्याच्या जागा, जसं की पालापाचोळा, वाळलेले कुजलेले काडी कचरा आपल्याला नष्ट करावा लागेल. ह्या रात्री सक्रिय असल्यामुळं रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून सकाळी त्या गवताच्या ढिगाच्या खाली जमा झालेले वाणू, पैसा, हे मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणामध्ये टाकून त्याचं नियंत्रण करता येतं. ज्या ठिकाणी बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली आहे तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळलेला आहे. हे वाणू मिलिपीड्स रात्रीच्या वेळी सक्रिय असल्यामुळं शेतामध्ये शेतकरी बांधवांना पिकाची कापणी केलेले आपण गवताचे ढीग त्याच्या खाली लपून बसलेल्या ज्या जमा करून आपल्याला नियंत्रण करता येतं. चांगला पाऊस जर झाला मोठा तर याचं नैसर्गिकरित्या नियंत्रण होतं, आणि बऱ्याच प्रमाणात ह्या मोठ्या मोठ्या वाणू आपण जमा करून मिठाच्या पाण्यामध्ये द्रावणामध्ये टाकू शकतो. आणि हे सर्व उपाय करून देखील जर नियंत्रणात येत नसेल तर मात्र रासायनिक उपाय हा शेवटचा, जसं आपल्याला क्लोरोपायरीफॉस 20 cc 3 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50% अधिक सायपरमेथ्रिन 5% 1.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण पाण्यामध्ये मिसळून वापरू शकतो. याची लेबल क्लेम नाही, परंतु शेतकरी आपल्या अनुभवाने ही वापरत आहेत. याला पर्यायी म्हणजे ज्या शेतामध्ये वारंवार या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसल्फॉन 6% दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस 10% दाणेदार किंवा फिप्रोनिल 0.3% 5 किलो प्रति 100 किलो शेणखतामध्ये मिसळून 1 हेक्टर या शेतामध्ये पसरून द्यावे. तर या प्रकारे आपण याचं नियंत्रण करू शकतो.
1: तर शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल बरं सर तुम्ही?
0: तर मी शेतकरी बांधवांना एवढा संदेश देईल की आपल्या शेताचं सर्वेक्षण करणं खूप गरजेचं आहे. योग्य वेळी आपल्या शेतात कोणत्या प्रकारचं गोगलगाय आहे किंवा इतर मित्र कीटक आहेत का शत्रू कीटक आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारचा उपद्रव असेल त्यासाठी आपल्याला इको फ्रेंडली म्हणजे वातावरणाला पोषक अशा प्रकारे आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जैविक आणि सर्वात शेवटी रासायनिकचा वापर करून आपण आपलं शिफारशीमध्ये आपण तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रमाणातच हे वापरलं पाहिजे, आणि या पद्धतीने आपण आपलं पीक वाचवू शकतो आणि आपलं नुकसान टाळू शकतो.
1: नक्कीच सर. जाता जाता जो महत्वाचा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे की शंखी गोगलगाईचं संकट जरी शेतकरी बांधवांसमोर आलेलं आहे तरी देखील शेतकरी बंधूंनो आपण सामूहिक प्रयत्न, योग्य वेळी जैविक आणि रासायनिक उपाय आणि आपल्या शेताची स्वच्छता ठेवून आपण या संकटावर नक्कीच मात आपल्याला करता येईल. एकत्रित मोहीम आपल्यालाही राबवावी लागेल आणि त्याच माध्यमातून मग गोगलगाईचा प्रादुर्भाव आपण चांगल्या प्रकारे आपल्याला रोखता येणं शक्य आहे. जे उपाय आता तुम्ही सांगितलेले आहेत की हे शेतकरी बांधवांनी करायला हवेत त्या त्या पद्धतीने शेतकरी बंधू नक्कीच याचा अवलंब करतील आणि आपल्या शेतामधून ही शंखी गोगलगाय नायनाट याचा करतील यात काही शंका नाही. तर ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार.
3: शेतकरी बंधूंनो, आत्ताचा आपण शंखी गोगलगाईची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य

0: आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार। गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू। रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या 2ऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं। गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत। कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे। युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली। पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले। 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली। केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली।
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे।
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे।
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम।
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे। त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे। TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे। आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली। 2020 आणि 2021 मध्ये छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती। त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती। देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

अन पुण्याला परत येत असताना महाराजाने एका दरीतून आवाज आला, राजे थांबा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा। राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाव टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला। पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा। राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा।

मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी रांजा जाणी पटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। म्हणेल राजानी तुम्हाला बोलवलेलाय, राजांच्याकडं काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वाळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणाव। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजय पाटील मग्रूर आहे तो। राजानं म्हणाला, अजून नाळ वाळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजाने हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी, पुण्याला याल? हो।

बैलाचं काय करायचं आणि घोड्याच्या डब्बाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोहोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा.

ले लाय राजे दरवाजा प्रवेश करता सही दुधाचा ग्लास घेऊन उभी होती राजे काही बोलले नाही आपल्या महाली गेले दरवाजे बंद केले जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची मुली वारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय तुझी शक्ती मजा असो आदि शक्ती तुळजा भवानी आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा उद्या आम्ही काय

0: आणि मासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम मासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही.
1: राजे तुम्ही असं का बोलता?
0: मासाहेब कळेल आपणाला. चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत. वीरासन घालून राजे बसलेले आहेत.

जकडून पाटील आणलेला, जकडून पाटील आणलेला। राजे दादूजीकडे वळले, मानेनं दादूजीला मुजरा केला, मासाहेबांच्याकडे मान वळली, मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा। सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता। एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते। पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे आणि आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम मासाहेब, प्रणाम दादोजी। राजांची भवई चढली गेली। नामधारी शिवाजी म्हणणारा पाटील मग्रूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं। पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, या जगात

0: चिंत करू नका, पंचहाताने तू तिला छेडलीस, ज्या भोवलाच्या पाशात तिला तू कौटालीस, हे तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पाटलाला घेऊन जा, याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांझाला पाठवा। मां साहेब दादोजी, मां साहेब दादोजी पाटील। ए साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा। अंतर दिशी महाराज उठले गेले।
1: आज काय झालं शिवबाला? मां साहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मां साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला। थोरले महाराज असते तर नाचले असते। मां साहेब, आम्ही गणपतीला जातो, अश्वातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना गजानना। राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?